मग माझा एका चित्रपटातलं गीतच आपण ऐकलं. मरा चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात अर्जुन या चित्रपटातलं बेला शेंडे आणि कुणाल गांजा यांनी गायलं. अश्विनी शेंडे याचं गीत ऐकलं.

0: ये भाई जरा देख के लो।
1: जीवनात समस्या अनेक आधार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशेच्या चंद्रपूर केंद्रावरून।
1: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
2: करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254644 या नंबर।
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनी मुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00।
2: हॅलो डॉक्टर।
1: हॅलो डॉक्टर।
3: आणि यासोबतच मराठी चित्रपटांचा हा कार्यक्रम इथेच समाप्त होतो। आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे। दुपारचे 12 आहेत। वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

0: नमस्कार मैत्रीण, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, मन शांत असावं, प्रसन्न असावं असं प्रत्येकाला वाटतं. इथे मला आठवतात ना ते समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, मना पाप संकल्प सोडू द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयाची, विकारे घडे हो जनी सचीची. हल्ली होतं कसं की बाहेरून होणारे आघात, प्रश्न, समस्या किंवा अनपेक्षित गोष्टींमुळे मन विचलित होतं. कधी कधी सुसेन असं होतं, मनाचा तोल ढासळेल की काय अशी स्थिती सुद्धा निर्माण होते. मग याचा कुठेतरी शरीरावर सुद्धा परिणाम होतो. हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर बॅलेन्स साधता यायला हवा. यासाठी हवी ती योग साधना, जी सगळ्यात महत्वाची आहे. मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत योगाभ्यासक श्रीकृष्ण म्हसर. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सरांची थोडक्यात ओळख करून देते. जवळपास 43 वर्ष योगाभ्यासक म्हणून श्रीकृष्ण म्हस्कर कार्यरत आहे. ऍडव्हान्स टीचर्स डिप्लोमा, ऍडव्हान्स इन योग एज्युकेशन आणि थेरपी इन्स्ट्रक्टर कोर्स त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तसंच नो योग लिव्ह योग या योगविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. सध्या इंडियन योग असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. तर श्रीकृष्ण सर, तुमच्याकडनं अगदी सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मन प्रसन्न असावं असं आपण नेहमी म्हणतो, पण नेमक्या शब्दात आपण काय सांगाल?
1: आता प्रसन्नता ही जी गोष्ट आहे ना, ही आतून येणारी गोष्ट आहे. प्रसन्न आणि अप्रसन्न हे चेहऱ्याकडे बघून सकळ आतमध्ये काहीतरी खुटखुटतंय, आतमध्ये काहीतरी त्रास होतोय आणि ते आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं, तेव्हा अप्रसन्न अशी अवस्था असते. परंतु ज्या वेळेला आपण समाधानाच्या गोष्टी करतो, समाधान हे नेहमी साधनांच्यावर अवलंबून असतं. साधन म्हणजे मीन्स, पण त्यालाही मर्यादा असतात. त्यामुळे त्याच्या पलीकडे आपण जेव्हा काहीतरी शोधायला लागतो तेव्हा ती गोष्ट प्रसन्नता ती. आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण हे तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे. सर्व सिद्धी म्हणजे त्यांना अपेक्षित असलेली सिद्धी म्हणजे वैश्विक स्तरावरच्या आहेत. आपल्यासारखी सिद्धी म्हणजे कुठली? लोकांना जागा चांगली मिळाली पाहिजे, फोर्थ न मिळता विंडो सीट मिळाली पाहिजे. आपल्या प्रसन्नतेच्या एरिया एवढेच आहेत. त्यामुळे ही प्रसन्नता जास्ती बऱ्याच वेळा असं दिसतं की साधनं संपली की मग प्रसन्नता सुरू होते.

0: त्यासाठी साधना करावी लागते. साधन आणि साधना याचा फरक आहे. साधन ही लिमिटेड आणि साधना जी आहे ती अनलिमिटेड आहे, त्याला कुठल्याही मर्यादा नाही. त्यामुळे प्रसन्नता ही मनाची एक अवस्था आहे आणि ती अवस्था मिळवायची असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागतं. वेगळं काय करायचं असतं तर अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला टोचत असतात, त्रास देत असतात, त्या गोष्टींना सोडून द्यायची सवय लागली पाहिजे. आपल्याला धरून ठेवायची सवय खूप लागली, काहीही असू देत, मान असू दे, अपमान असू दे, पैसा असू दे, संपत्ती असू दे, धरून ठेवायचं, काही सोडायचं नाही. अगदी श्वास सुद्धा आपण चिकूपणा करतो, श्वास आहे पण पूर्ण सोडत नाही. त्यामुळे सोडायची सवय लागली की मग तुम्हाला प्रसन्नतेच्या जवळ जायची हळूहळू संधी प्राप्त होते. आणि अल्टिमेटली त्याच्यातनं काय असतं की मला जे काय मिळालंय त्यामध्ये समाधानी आहे का आहे, सुखी आहे का आहे, हा विचार सतत मनात ठेवणं म्हणजे प्रसन्नता आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही.
1: आणि ह्याच्यातून जर आपण प्रयत्न केला तर आपण नक्कीच प्रसन्न राहू शकतो.
0: निश्चितपणे. आणि प्रसन्न राहणं हा माझा हक्कच आहे खरं म्हणजे. पण महत्वाची गोष्ट आहे की मला कोण कोण अप्रसन्न करतं याचा मी शोध कायम घेत असतो. कोणी असं पण विचारत नाही की तुम्ही कसे आहात, हल्ली मोबाईलमुळे काय झालंय, कुठे आहेस हा प्रश्न आहे. पूर्वी आपण काय विचारतो, कसा आहेस म्हणजे बरा आहेस ना, हल्ली कुठे आहेस हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्नांचा रोग पण बदललेला आहे आजच्या काळात. आणि त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहिलात तर ते सुद्धा लोकांना भगवत नाही. हा एवढा कसा काय प्रसन्न राहू शकतो, एवढे सगळे कटकटी येतात, हा कसा शांत राहू शकतो, हा विचार असलेले लोक पण तुम्हाला त्रास देतात. त्यावेळेला तुम्हाला संतुलन साधायचं असतं. नो कॅन डिस्टर्ब यू अनलेस यू अलाव इट. तुम्ही परमिशन दिल्याशिवाय तुम्हाला काही डिस्टर्ब करू शकत नाही. देन डोंट गेट अटॅच टू एनिथिंग एल्स. बाहेरच्या कुठल्याही गोष्टी स्वतःला जोडत नाहीत. जोडले गेले तरी कामापुरते जोडले जातात, त्यानंतर पुन्हा वेगळे होतात. डिटॅचमेंट ही आपल्याला कळली पाहिजे. आपण डिटॅचमेंटच्या कधीही जवळ जात नाही, कायम आपण चिकटलेला असतो कुठेतरी.
1: अगदी.
0: आणि चिकटाना तुम्ही कुणी नाही म्हटले, पण पसंतीला चिकटा, तिथे का नाही चिकटत. मग प्रॉब्लेम तो आहे,
1: ते एक मनाने ठरवायला हवं.
0: जसं
1: एखादी जखम झाल्यावर आपण ठरवतो की नाही ह्याला अमुक अमुक औषध लावायचं, अमुक एखादी गोष्ट करायची की मग ती नक्कीच जखम बरी होणार. पण असंही हल्ली पाहायला मिळतं की माझ्या आरोग्याच्या तक्रारी या वाढताना दिसतात, का बरं असं होताना दिसतं आणि उपाय काय त्याच्यावर.
0: मनाच्या आरोग्याबाबतीत आपण विचार करतो त्याला स्वास्थ्य असा एक शब्द आहे. स्वास्थ्य म्हणजे काय, स्व आणि स्थ. स्वतःच्या ठिकाणी स्थिर राहणार तो स्वास्थ्यपूर्ण माणूस. स्वास्थ्य दोन प्रकारचं असतं, शारीरिक आणि मानसिक. शारीरिक स्वास्थ्य असं ते आपल्याला बऱ्याच गोष्टींनी मिळतं, हल्ली सप्लिमेंटरी खूप मिळतात, तरी पण ते प्रायमरीली तीन गोष्टीवर अवलंबून असतं, आहार, विहार आणि विश्रांती. या तीन गोष्टींना समन्वय तुम्ही साधला तर तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य मिळू शकतं. पुढचा गोष्ट आहे ते म्हणजे मानसिक स्वास्थ्याची. मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय तर ते कुठल्याही गोष्टीवर अवलंबून असतं, विचार, विकार आणि विवेक. विचारांची क्वालिटी, विचारांचा दर्जा, विचारांची दिशा, विचारांची पद्धती यावरती आपलं मानसिक स्वास्थ्य खूप प्रमाणात अवलंबून असतं. विचार सकारात्मक करायचा का नकारात्मक या बाबतीत बऱ्याच वेळेला लोकांचे वादविवाद होतात. आता सकारात्मक नकारात्मक या बाबतीत आपण एक नेहमीचं ढोबळ उदाहरण देतो की अर्धा पेला भरलेला आहे असं म्हणणारा माणूस सकारात्मक आणि अर्धा रिकाम्या म्हणणारा नकारात्मक. आता हे विचार केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं दोन्हीमध्ये रिलेटिव्हिटी आहे. म्हणजे सकारात्मक कुठला, जेव्हा सकारात्मक म्हणतो अर्धा भरलेला आहे तो संधी साधू असू शकतो, अर्धा भरलाय मीच पिऊन टाकतो. आणि नकारात्मक कोण म्हणतो की रिकाम आहे तो काय म्हणतो, तो पण संधी शोधतो, मी भरून ठेवू शकतो. म्हणजे सकारात्मक नकारात्मक या गोष्टी खूप सापेक्ष आहेत. त्याच्यामध्ये परिस्थिती हा खूप महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे विचारांची दिशा आपल्या लोकांची बऱ्याच वेळा दिसते की खूप नकारात्मक आहे. तुम्ही कोणालाही विचारा पहिलं उत्तर नाही असं येतं. नाही, नाही म्हणणं सगळ्यात सोपं आहे जगात, अजिबात डोकं लागत नाही.
1: पण असंही म्हणतात ना की नाही म्हणणार सुद्धा शिकायला हवं,
0: नाही म्हणलेलं ऐकायला शिकायला हवं असा त्यातला भाग. बऱ्याच वेळा सांगतात नकार पचवायला शिका, पण नकार कोणत्या अँगलने दिलाय, कुठल्या पद्धतीने दिलाय, त्याच्यामागे भूमिका काय हे कळलं नाही तर नकार पण मग ऍक्सेप्ट करत नाही. त्यामुळे मुद्दा याच्यातला असा आहे की विचारांच्या बाबतीत विचारांचा सकारात्मक आस्पेक्ट जो आहे किंवा तो भाग जो आहे तो खूप महत्वाचा असतो. आणि सकारात्मक विचारांचं इंजेक्शन नसतं, ते असे बाहेरनं कुठे येत नाहीत. त्याच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे विकार. आता हे विकार म्हणजे कुठले, तर मनोविकार असतात. बऱ्याच प्रकारचे मनोविकार आज तुम्हाला दिसतात, जे ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर असते किंवा फोबिया असतो, फिअर्स असतात, कॉम्प्लेक्सेस असतात, अहंगंड, न्यूनगंड, असे असंख्य प्रकार आपल्याला मानसिक विकारांच्या बाबतीत दिसतात. ते का होतात, विवेक सुटले म्हणून. विवेक म्हणजे काय तर कॉन्शियसनेस. म्हणजे विवेक सुटलाय म्हणून विकार झालेत आणि विकार झालेत म्हणून विचार बिघडलेत, असं हे विशेष सर्कल आहे, दुष्टचक्र आहे. सुधारायचं काय, पहिले विचार सुधारायचे. विचार सुधारवलेत तर त्याच्यामधनं तुमचा विकारांचा प्रमाण प्रभाव कमी व्हायला लागतो आणि तो झाल्यानंतर मी विवेकाकडे तुम्ही जाता. आणि विवेक ही गोष्ट अशी आहे की जी नॉर्मली बुद्धीच्या पलीकडची असते. विवेक म्हणजे काय, तर रॅशनल इंटेलिजन्स, नॉट ओनली इंटेलिजन्स. विज्ञान हा शब्द आपण ऐकतो, विज्ञान म्हणजे सायन्स नाही, प्रकटणे विशेष ज्ञान, विवेक ज्ञान. आज रॅशनॅलिटी ठरवलेलीच आहे अजिबात. आणि म्हणून मानसिक स्वास्थ्य आपलं बिघडलेलं आहे. बारीक सारीक गोष्टींना लोक चिडतात, रागावतात, त्यांना भयंकर संताप येतो किंवा काही लोक दुःखाच्या गत्तेत जाऊन पडतात. आणि त्यामुळे विकार कमी करायचे असतील तर तुम्हाला विवेकाची कास धरावी लागते. पण हे दोन्ही करण्याच्या अगोदर विचारांची दिशा तुम्हाला बदलावी लागते.

0: विचारांची दिशा बदलायची म्हणजे नेमकं काय करेल, तर मी जो विचार करतोय त्याने कोणाला त्रास होणार आहे का, हाचा पहिला विचार व्हायला पाहिजे. तो विचार आदली कुणीही करत नाही. मला त्रास झाला नाही पाहिजे एवढीच भूमिका असते. त्यामुळे विकारांच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो त्यावेळेला विकारांना पण औषधांच्या मर्यादा आहेत. मानसिक रोग जे होतात ते काही कुठली औषधं घेतल्यामुळे होत नाहीत ना. विकारांची दिशा बदलल्यामुळे, विचारांमध्ये गडबड झाल्यामुळे आपल्याला बरेच वेळा काही मानसिक रोग होतात. मग ते रोग झाल्यानंतर त्या रोगांकडे आपण थोडंसं सब्जेक्टिव्ही बघितलं पाहिजे, तटस्थपणे बघितलं पाहिजे. आपण तटस्थपणे बघत नाही, आपण त्रयस्थपणे बघतो, डिफरंटली बघतो. यू शुड बी इम्पार्शियल.
1: तुम्ही कशा पद्धतीनं बघता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
0: अगदी बरोबर आहे. याच्यासाठी एक सोपी आणि साधी गोष्ट आहे की ती बऱ्याच लोकांनी सांगितली आहे, तुम्हालाही माहिती असेल की रात्री झोपताना एक रेट्रोस्पेक्शन करायचं. दिवसभरात मी कोणाकोणाला दुखावलं आणि कोणीकडे मला दुखावलं, हे दोन कॉलम असतात. त्यातला मला कोणी दुखावला हा कॉलम कधी कधी मी असतो. खूप मी कोणाला दुखावला कॉलम खूप मोठा असतो. त्यासाठी सोल्युशन सोपं आहे, माफ करा आणि माफ मागा. ज्यांच्याकडनं मी दुखावला गेलोय त्यांना माफ करा आणि ज्यांना मी दुखावलं त्यांची माफी मागा. हे जेव्हा तुम्ही रोज करायला लागता तेव्हा त्याचं लक्ष येतं की माझ्या वर्तणुकीमध्ये खूप बदल करायची आवश्यकता आहे. मग त्यावेळेला लोक काय करतात, दे गोइंग टू शेल. कधी कधी लोक अशी कोशात जातात. तसं नाही होता कामा. तुम्ही कोशात गेला तुमची दखल कोणी घेणारच नाही. त्यामुळे माझ्याकडनं जी लोक दुखवले गेले त्यांना दोन दुसऱ्याशी ओपनली माफी मागायची. माझं चुकलं, डोकं ओझं खूप करतं. सुरुवातीला बरोबर केलेल्या गोष्टींचा कॉलम कमी मान्य आहे, हळूहळू तो वाढतो. मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी योगामध्ये खूप प्रकार दिलेले आहेत. योग ऍक्च्युअली मनाचं शास्त्र आहे खरं सांगितलं. हा, त्यामुळे योगामध्ये जेवढा मनाचा विचार केला तेवढा कुठल्याही शास्त्रामध्ये केलेला नाही.

0: कुठलीही गोष्ट ही टप्प्याटप्प्यानं होते आणि ती व्हायलाच हवी. तुम्ही आत्ताच सांगितलं की साधना हवी, विवेक बुद्धी हवी, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग योग साधनेतून मनाचं आरोग्य कसं चालू ठेवता येऊ शकतं?
1: आता योग साधना ही गोष्ट अशी आहे ना की आपल्याला असं योग साधना म्हणजे फक्त आसन प्राणायाम, पण तो तेवढा फक्त एक छोटा भाग आहे. योगामध्ये बरेच प्रकार आहेत ज्याच्यामध्ये अष्टांग योग ज्याला आपण म्हणतो, खास करून आपण त्याचा जास्ती विचार करूया. बाकीचे पण योगाचे बरेच अंग आहेत, चार आहेत, सहा आहेत, आठ आहेत, पण हा अष्टांग योग जो आहे ना हा परिपूर्ण

0: पूर्ण आहे. त्याच्यामध्ये 8 अंग असे आहेत की जी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे अशा 8 अंगांचा योग पतंजलीने सांगितलेला आहे. यमनियम म्हणजे काय? खरी आपल्या मनाची सुरुवात जी होते ना सुधारण्याची, ती यमनियमांपासून होते. यम म्हणजे काय? तर समाजात वावरायचे नियम, समाजात वावरताना कसं वागायचं पण सांगितले त्यांनी कित्येक हजारो वर्षांपूर्वी. याचं कारण, प्रत्येक माणूस हा सामाजिक प्राणी आहे. वी आर ऑल सोशल ॲनिमल्स. पण सोशल फक्त बिघडलाय त्यातला आणि ॲनिमल राहिलेलो आहे दुर्दैवाने. यम म्हणजे काय? की अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, हे 5 यम आहेत किंवा हे 5 गोष्टी आहेत ज्या तुम्ही समाजात असताना केल्या पाहिजेत. म्हणजे अस्तेय म्हणजे काय? चोरी करायची नाही. सत्य म्हणजे काय? खोटं बोलायचं नाही. अहिंसा म्हणजे काय? हिंसा का? म्हणजे डोंट्स अँड डूज असतं बघा.
1: हो,
0: काय करू नका हे पहिल्यांदा समाजात सांगितलंय त्यांनी. आणि याच्यातला सगळ्यात माझा भाग कुठला आहे? पतंजलीने समाजाला प्राधान्य दिलेलं आहे, व्यक्तीला दिलेलं नाही. त्यानंतर नियम जे आहेत ते व्यक्तिगत जीवनासाठी आहेत. मी कुठल्या प्रकारच्या नियम म्हणजे कुठल्या प्रकारच्या गोष्टी जीवनात केल्याच पाहिजेत, त्याच्यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान असे 5 त्यांनी नियम सांगितलेले आहेत. शौच म्हणजे शुचिता, कायावाच्या मनाने शुद्धता पाहिजे. नुसते आंघोळ केली म्हणजे शुचिता मिळते असं नाही, पहिला वैचारिक शुचिता. शौच, संतोष, संतोषाच्या ठिकाणी प्रसन्नता मागे आहे बघा. कंटेनमेंट ज्याला आपण म्हणतो, समाधान आणि संतोषामध्ये खूप फरक आहे. समाधान बाह्य गोष्टींची, संतोष आतून येतो. तर संतोष ही परिसीमा जी आहे ती प्रसन्नता आपण म्हणू शकतो. तप म्हणजे काय? की योग्य प्रकारची साधना करायची. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करायचा. स्वाध्याय म्हणजे लोकांचा अभ्यास नाही करायचा. आपण लोकांचा अभ्यास खूप करतो आणि स्वतःचा अभ्यास कधीच करत नाही, याचं कारण आपल्याला ती भीती वाटते खरं सांगायचं. स्वतः वस्तुनिष्ठपणे बघणं सोपं नाहीये. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे जे काही मी केलंय ते सगळं ईश्वराला समर्पित. एक कुठली तरी अशी अनामिक शक्ती आहे की जी शक्ती हे सगळं चालवते. म्हणजे काय? की केलेल्या गोष्टीचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व घ्यायचं नाही. त्यालाच भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोग असं म्हटलेलं आहे. पतंजली तर सांगितलं की महाव्रत म्हणून पाळले पाहिजे. देर इज नो एक्सेप्शन टू इट. हा, म्हणजे आता तर व्रतच आपण कित्येक करतो आणि सोडतो. महाव्रत म्हणजे काय? की ॲट एनी कॉस्ट यू हॅव टू ऑब्वे. आणि त्याला स्थळ, काळ, देश काही संबंध नाही. कुठेही तुम्ही असा कसे असा ते पाळलेच पाहिजेत. इतकं फॉर्मली त्यांनी सांगितलं. आता आपल्याला ते सध्या शक्य होत नाही, मग आपण कॉम्प्रोमाइज करतो. काय आता लोक कॉम्प्रोमाइज करतात? हो, खरं बोललं तर सगळ्यांची वाट लागेल ना.
1: किंवा खरं सांगितलं त्याचं मन दुखावलं जाईल. हे एक अंडरलाईन केल्या
0: महत्वाची गोष्ट काय? खरं बोलता येत नाही तुम्हाला, खोटं बोलू नका. गंमत अशी आहे की खोटं सिद्ध करावं लागत नाही. सत्य काय? नेहमी सत्य सिद्ध करावं लागतं. पण हे नियम आणि यम जे आहेत ते आपण जर पाळले तर काय त्याच्यातनं होतं? आपल्या वागणुकीतली चुकीची गोष्ट आपल्याला पक्की माहिती असते. मी इथे खोटं बोललेलो आहे, मी चोरी केलेली आहे, इथे मी लांडी लबडी केलेली आहे, हे आपल्याला पक्क माहिती असतं. आपला आतला जो कॉन्शियस असतो ना तो तुम्हाला टोचण्यात येत असतो सारखा, आणि त्याचा ओसा आपल्या डोक्यावरती होतो. वी आर कॅरिंग लॉट ऑफ लगेज. भयंकर आपण सामान घेऊन फिरत असतो आणि ते डोक्यात असतं सगळं, आणि ते विचारांचा ओस आहे. त्याला कुठेतरी टाचणी लावली पाहिजे ना. तर तो फुगा कमी करायचा असेल तर तुम्हाला यमनियमांचा अतिशय सुंदर वापर करता येतो.
1: आणि तो कशा प्रकारे अजून करू
0: शकतो? बिहेव्हिअरल पॅटर्न मध्ये संपलं हे 5 आणि यम आणि नियम तुम्ही पाळायला लागलात ना की तुमच्या डोक्याचं ओझं कमी होतं. ते ओझं कमी झालं की जी विचारांची असलेली दिशा व्यवस्थित तुम्हाला सापडते. ते केल्यानंतर मग आसनांचा अभ्यास त्यांनी सांगितलेला आहे. आसनांच्या अभ्यासानं काय होतं? शारीरिक शिस्त, डिसिप्लिन ऑफ द बॉडी, ती बिघडलेली आहे आपली पूर्ण. याचं कारण पुन्हा विचारच आहेत. भूक लागलेली असताना आपण जेवत नाही कारण वेळ नाही. आणि जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा आपल्याला भूक नसते, आपण देतो. कशासाठी कोण लोक कामं करतात तो मला सांगा. बौद्धिकांसाठी कोणी काम करतं का?
1: पोटासाठी.
0: सगळं पोटासाठी. मग त्याच्याचकडे निग्लेक्ट करायचं? अशी जगात कुठली गोष्ट नाही की तुम्ही 10 मिनिटं जेवल्याने बंद पडणार आहे, असं काही नसतं. त्यामुळे आसनांच्या माध्यमातून काय होतं? युअर बॉडी गेट डिसिप्लिन. गंभीर गोष्ट अशी की आपलं संपूर्ण शरीर अतिशय सुंदर प्रकारे बांधलेलं आहे, ब्युटिफुली स्ट्रक्चर्ड. इट इज फंक्शनल डिसऑर्डर्ड. फंक्शनल लेवलला आपण गडबड केलेली आहे सगळी. ती फंक्शनल लेवलची डिसऑर्डर दूर करायची तर आपल्याला आसनांचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करता येतो. दॅट गिव्ज अ व्हेरी गुड डिसिप्लिन टू द बॉडी. शरीराला एक शिस्त लागते. तिच्यानंतर आहे श्वास. त्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. आपल्या श्वासाचा आणि आपल्या विचारांचा थेट संबंध आहे. आता तुम्ही आम्ही शांत बसलोय, बोलतोय, आपल्या गती वाढली का श्वासाची? नाही वाढली. एक्साइटमेंट झाली की गती वाढली. आणि एक्साइटमेंट कशाची होते? विचारांची होते. बापरे काहीतरी भयंकर होणार आहे, या विचाराने श्वासाची वाढते.
1: अस्वस्थपणा वाढत चाललाय का?
0: ते होणार आहे की नाही, कधी होईल तेव्हा होईल ना. आता त्याची कधी वाढून काय फायदा आहे? म्हणून नियंत्रण कशावरती आणायचं? श्वासावरती. त्याच्यावरती आणलं की विचारांच्यावर नियंत्रण येतात. हे जे 4 टप्पे आहेत हे शारीरिक स्तरावरती आपल्याला अनुभवता येतात, करता येतात. आणि यांचा अभ्यास तुम्ही रेग्युलर केलात, नियमितपणे केलात, तर त्याचे पण तुम्हाला लगेच दिसतात आणि तुमच्यापेक्षा लोकांना दिसतात. आता आमच्याकडे योगाच्या क्लासला लोक येतात, महिन्याभरांनी सांगतात ना. आमच्या घरी लोक पण सांगतात ना, काहीतरी माझ्यात फरक पडलाय. म्हणजे हा महत्वाचा भाग आहे. पण हा पडावा म्हणून तुम्ही करताय का? अजिबात नाही. तुम्ही कशासाठी करताय? तुम्ही स्वतःसाठी करताय. हा फरक आतून होतो आणि आतून झालेले फरक असतात, ते कधीही बदलत नाहीत. बाहेरून तुम्ही किती पॅचवर्क करा ते पॅच केव्हा तरी गळून पडणार
1: आहे.
0: त्यामुळे ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून तुमच्या जीवन पद्धतीमध्ये खूप फरक पडतो. लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, जीवनशैली आहे. कोणी जीवनशैली आहेत लोकांना? शैली नाहीच राहिलेली काही. जी आहे त्याला शैली म्हणायचा प्रकार आहे. रेग्युलरली योग्य वेळेला भूक लागणं, योग्य वेळेला डिस्चार्ज होणं.

0: वेळा झोप लागणं खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत आरोग्याच्या, त्यांच्याच बाबतीत सगळी गडबड आहे.
1: बरोबर.
0: पण मोमेंट यू स्टार्ट प्रॅक्टिस ऑफ योगा, योगाचा अभ्यास तुम्ही करायला लागल्यानंतर याचे पण तुम्हाला अनुभव दिसायला लागतात. शरीराची शिस्त चांगली होते, श्वासाची आणि तुमच्या विचारांची गती समन्वित होते. त्यानंतरचा भाग आहे म्हणजे भावना आणि बुद्धी. त्याच्यासाठी त्यांनी अंतरंग साधनं सांगितलेली आहे, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. समाधी ही विशिष्ट अवस्था असते.
1: एक अवस्था आहे.
0: तुमची सुद्धा समाधी कुठे लागलेली असते बघा. लोक अरे कुठे समाधी लागली तुझी, याचा अर्थ काय? तुम्ही सगळं बाहेर विसरून तुमच्या कामात इन्वॉल्व्ह झालेला आहात. समाधी एक अवस्था आहे, ती कोणाची केव्हाची किती वेळा येऊ शकते त्याच्यात तुम्ही राहू शकता, त्यांना बाहेर पडू शकता, तो तुम्हाला चॉईस आहे. पण पतंजलीला समाधी आहे ना, ती मोक्षाची दृष्टी आहे. प्रत्याहार हा खूप महत्वाचा भाग असतो. प्रत्याहार म्हणजे काय? तर नेहमीपेक्षा वेगळा आहार, तो कोणाचा? शरीराचा नाही, मनाचा. आता प्रत्याहार कसा करायचा असतो, अवघड गोष्ट आहे ती. आपलं मन जे आहे ना ते नेहमी एक्स्ट्रोवर्ट, बाह्य बहिर्गामी आहे. पाच आपली जी केंद्र आहेत म्हणजे दृष्टी आहे, ऐकणं आहे, चव आहे, स्पर्श आहे आणि गंध आहे. हे शब्दरूप गंध हे आपले पाच तन्मात्र आहेत, त्याच्या माध्यमातून आपलं मन सारखं बाहेर जात असतं. त्याची बहिर्गामित्वाची वृत्ती कमी करायची म्हणजे प्रत्याहार. दिसलं तरी नोटीस करायचं नाही, सोपं नाही आहे. दिसलं तरी नोटीस करायचं म्हणजे काय की त्याची इन्व्हॉल्व्ह व्हायचं, ऐकलं तरी त्यावर विश्वास ठेवायचा नाही. त्याला त्यांनी खूप सुंदर भाग द्यायचा म्हणजे प्रतिपक्ष भावना दिली, म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा विचारायचा, दॅट इज प्रत्याहार. प्रत्याहारामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात. एक म्हणजे तुमची रिएक्टिव्हिटी कमी होते. हा सगळी लोक प्रतिक्रियात्मक झालेली आहेत बघा. प्रतिसाद कोणी देत नाही, प्रतिक्रिया देत इमिजिएटली. रिएक्शन आणि प्रोएक्शन म्हणजे खूप फरक आहे. रिएक्शन म्हणजे काय? प्रतिक्रिया द्यायची, काय इच्छा असो नसो माझं मत त्याच्यावर मांडून टाकायचं, त्याला कोणी किंमत देऊ किंवा न देऊ. आणि त्याला आली सोशल मीडिया केवढा खतपणे घालतात, सगळेजण मनाला येईल त्या गोष्टी ठोकत असतात. त्यामुळे काय होतं, डिस्ट्रॅक्शन खूप होतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे प्रत्याहारामधून काय घडतं, युअर रिएक्टिव्हिटी गोज डाऊन, ती कमी होते. ती कमी झाल्यामुळे काय होतं, मग इंट्रोस्पेक्शन सुरू होतं, स्वतःकडे बघायची तुमची वृत्ती वाढते. म्हणून प्रत्याहारामध्ये आपण काय करतो, आपल्या मनाची बाहेरची धाव कमी करून मनाला आतमध्ये वळवतो. आणि ते सुंदर उदाहरण दिलंय व्यास भाषामध्ये. ते काय म्हणतं, ज्याप्रमाणे कसं आपली सगळी अवयव एकाच वेळी आतमध्ये उडून घेतो, तसं तुमचे सगळे सेन्सेस तुम्ही आत उडून घ्यायचे. कसं आधाने म्हणा, आधी उजवा पाय घेतो मग डावा पाय घेतो, नाही सगळे एका
1: वेळेला,
0: ऍट ए टाइम ऑल ही हॅज टू टेक इन साइड. याचं कारण त्याला माहितीये कमिटी आलेली आहे, मला आता प्रोटेक्शन पाहिजे. गंमत म्हणजे कासवाची पाठ बघा, स्ट्रॉंगेस्ट ते ढाल करतात. तसंच आपलं मन आहे, मनात डिस्टन्स कमी करायचं म्हणजे काय, सगळ्या सेन्समध्ये मन काढून घ्यायचं आणि आपल्याला हवे त्या विषयाकडे जोडायचं, दॅट इज प्रत्याहार. त्याच्यानंतरचा स्टेज आहे तो म्हणजे धारणा, कन्फाइनमेंट टू वन टॉपिक. डेफिनेशन खूप चांगलं, देशबंधा चित्तस्य धारणा. देश म्हणजे एक विषय, चित्त म्हणजे चित्त आणि बांध म्हणजे बांधणं. एका विषयाला चित्त बांधून ठेवायचं म्हणजे धारणा. मग तिथे काय होतं, तुम्हाला शेकीनेस नाही किंवा गडबड नाही. एकदा तुम्ही त्या रोल मध्ये गेलात की त्या बांधलेल्या विषयाची तुम्हाला सतत प्रत्यय यायला लागतो, त्याला ध्यान असं म्हणतात. म्हणून हे जे आठ अंगापैकी सात अंग जे आहेत ना, ही सात अंग तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप आहेत. ऍक्च्युली ह्यामध्ये बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय, शरीर, अंतरंग मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं? मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे आणि म्हणूनच त्याचा स्वास्थ्यावरती डायरेक्ट पण होतो. पहिल्यांदा मनस्वास्थ्य बिघडतं कधी कधी आणि त्याच्यामुळे शरीर स्वास्थ्य बिघडतं.
1: अगदी खरं आहे. पण जर का आपण अगदी सामान्य माणसाचा विचार केला तर चिडचिड होणं, राग येणं, राग अनावर होणं या गोष्टी खूप पटकन होताना दिसतात आणि ह्याचं हल्ली प्रमाण सुद्धा वाढताना दिसतंय. तर मग काय सांगाल?
0: त्याला नॉर्मली आउटरेज असं म्हणतात आपण. म्हणजे अनावर होतं याचं कारण हल्ली कोणी दखल घेत नाही माझी. लहान मुलं सुद्धा बघा, मोठ्याने ओरडत असतात, किंचाळ असतात. पूर्वीच्या काळी पण ओरडायची नाही असं नाही, पण केव्हा तरी. आणि दुसरी गोष्ट अशी की अनावर होणं म्हणजे काय, की त्याच्यावरती माझं कंट्रोल नसणं. कंट्रोल का नाही आहे याचं कारण मी माझं अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करतोय. आज सगळ्यात मोठी गोष्ट आहे दखल न घेतली घालणं, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पूर्वी काळी कसं होतं, एकत्र कुटुंब होतं, बहीण भावंड असेल, त्यामुळे तुमची कोणी वेगळी दखल घ्यायला पाहिजे अशी मनात भावना पण यायची नाही. तेव्हाही असे प्रकार व्हायचे नाही असं नाही, एक नावडता असायचं, एक आवडता असायचं. हल्ली एकच आहे, ते पतता मारामार आहे. त्यामुळे हल्ली सगळ्यात विचित्र प्रॉब्लेम झाला. पूर्वीच्या काळी कसं होतं, डिस्क म्हणताय त्याला, डबल इन्कम सिंगल हेड, असा पूर्वी सेम होता. आता डिंक हेडिंक, डबल इन्कम चाइल्ड. नकोच आम्हाला जबाबदारी, कुत्री माझे पाळतात पण मुलं नकोत. यांनी काय होतं, तुम्ही स्वतः अलूप व्हायला लागता आणि चुकून समजा तुम्हाला मूल झालं तर ते मूल पण तसंच असतं, ओव्हर प्रोटेक्टिव्ह. मुलांकडे एवढं लक्ष देतं की मुलाला काही स्वातंत्र्य नाहीच. मग तो काय करतो, अटेन्शन सिकिंग करतो. मग काहीतरी विचित्र बघायला लागतो. अशा तऱ्हेने कोणातरी माझ्याकडे माझी दखल घ्यावी हा प्रकार असतो. हा झाला लहान मुलांच्या बाबतीत. मोठ्या माणसांच्या बाबतीत कसं असतं, ज्या मनात खूप गोष्टी साठलेल्या असतात, साचलेल्या असतात, कोणीतरी अपमान केलेला असतो, कोणीतरी

0: मग तो काय तो अटेन्शन सिकिंग करतो, मग काहीतरी विचित्र बघायला लागतो. अशा तऱ्हेने कोणातरी माझ्याकडे माझी दखल घ्यावी हा प्रकार असतो. हा झाला लहान मुलांच्या बाबतीत. मोठ्या माणसांच्या बाबतीत कसं असतं, ज्या मनात खूप गोष्टी साठलेल्या असतात, साचलेल्या असतात, कोणीतरी अपमान केलेला असतो, कोणीतरी माझी दखल घेतलेली असते, त्यामुळे मला असं वाटतं की मला काहीतरी असायला पाहिजे की लोक माझ्याकडे बघतील. मग त्यावेळेला काहीतरी विचित्र गोष्ट घडते. आता आपण डोंबिवली फास्ट चेअर बघितलं बघा, त्याच्यातला संताप कसा दाखवतो, बॅटने अख्खं तोडूनच टाकतो. वाईट तो माणूस तो, हा फक्त सिनेमातला भाग आपण सोडला तरी सुद्धा व्यक्तिशः आपल्या जीवनात असं किती वेळा घडतं असं वाटतं, एक कानाखाली काढावे. कृती झाली की आउटरीच झालं. कृती जोपर्यंत होत नाही तो हा राग मनात साठलेला असतो. हा किती वेळा तुम्ही दाबून ठेवलात नाही केव्हा तरी बाहेर पडतोच. आणि तो बाहेर पडताना एवढा विचार प्रकारे पडतो की इट कॅन डॅमेज एनीबडी अँड एनिथिंग. स्वतःलाही डॅमेज होऊ शकतं. कोवत नसताना तुम्ही जर करायला गेलात एखादी गोष्ट तर तुमच्यावर उलटू शकते ती. त्यामुळे बेसिकली कुठल्या गोष्टीमुळे राग आला या गोष्टीकडे थोडस शांतपणे बघायची आवश्यकता असते. खरं सांगायचं त्यालाच प्रतिपक्ष भावना असं म्हटलं आहे पतंजलीने. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा असतो की माझी दखल घेतली जात नाही, मी दखल घेण्यासाठी कधी असं विचित्र करतो. किंवा कधी कधी खरंच माणसं रागीट असतात, त्यांचा राग कंट्रोलच असतो. कारण राग ही गोष्ट त्यांच्या अंगात एवढी हिंडलेली असते की अनुपणे ती बाहेर पडते आणि त्याचे प्रचंड प्रमाणात लॉसेस झालेले आहेत लोकांना. व्यक्तिगत स्तरावरती सामाजिक प्रॉपर्टी खराब होते, एखाद्या मुलाचं कायमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला साधा सोपा उपाय खरं सांगायचा 10 आकडे मोजायचे
1: उल्टी काढून.
0: कसेही मोजा पण 10 मोजा. त्यांनी घडतं कृती आणि विचार यांच्यातला फरक वाढतो. विचार मनात असतोच कायम, पण कृती अंमलात आणण्यासाठी जी काही एक आतून एक प्रेरणा लागते ती प्रेरणा म्हणजे राग असतो. त्याच्यापुढे संताप आहे, त्याच्यापुढे क्रोध आहे. ह्या 3 पायऱ्या आहेत. राग बारीक सारी गोष्टींचा येतो, त्यांचा कडलोट झाला की संताप होतो. संताप व्यक्त करता येईल क्रोध होतो. पूर्वी क्रोध व्हायचा ऋषींना, पण ते शाप द्यायचे, ते नुकसान करायचे लोकांचं, पण नॉट इन फिजिकल फॉर्म. त्यामुळे हा प्रकार खूप महत्वाचा. आपल्याला क्रोधावरती नियंत्रण आणायचं असलं पहिला रागावरती आणणं पाहिजे. राग ही गोष्ट अशी आहे ना की कोणालाही येऊ शकते.
1: बरोबर.
0: आणि याच्या मागे कारण एकच आहे की समाजामध्ये आपलं एक्सपोजर खूप वाढलेलं आहे. कारण नसताना वाढलेलं आहे. तुम्ही बघा आता हल्लीच्या काळात सोशल मीडियावरती इतक्या गोष्टी बघायला मिळतात, ऐकायला मिळतात की आपल्याला वाटतं खरं काय. प्रत्येक पेपरला एक फॅक्ट चेक तो बघा, ही बातमी अशी होती, ही त्याच्या मागची गोष्ट अशी आहे. ह्याचं कारणच काय, काही गरज नव्हती ना ह्याची करायची. पण ह्याच्यामुळे काय झालंय की लोकांचा कुठलाही विश्वास राहिलेला नाही. विश्वास व्यक्त करायचे ते काय राग व्यक्त करतात.
1: बरोबर.
0: थोडं रागाच्या बाबतीत रस्त्याने जाताना गाडी घासून जाते, नो एंट्रीतनं कोणतरी समोर न येतो, असे असंख्य प्रोव्होकिंग पॉईंट तुम्हाला आहेत. पूर्वी एवढं नव्हतं, अजिबातच नव्हतं.

0: त्याची खरी म्हणजे क्वालिटी आहे. माझे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे ऍक्सेप्ट इन द हाफ सोल्युशन. कुठल्याही समस्येला ऍक्सेप्ट केल्यानंतर सोल्युशन तुम्हाला मिळायला लागतं. वी आर ऑलवेज रिजेक्शन मोड. असं असूच शकत नाही, मी तर असं करणारच नाही, माझ्या बाबतीत असं कसं झालं, होऊच शकत नाही. असं साधी गोष्ट आहे की एखाद्या माणसाला एखादा रोग झाला की तो पहिलं म्हणतो व्हाय मी ओनली, एवढी लोक जगामध्ये, माझाच का प्रॉब्लेम, माझ्या बाबतीत हा प्रॉब्लेम का झाला, हा तुझा कर्मभोग आहे असं म्हणायचं. त्यामुळे ऍक्सेप्टन्स करतं म्हणजे काय करतं की जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारायची. ती स्वीकारायच्या वेळेला तुम्ही जेव्हा थांबता, तुम्ही काय होतं तेव्हा स्वीकारता म्हणजे काय करता, यू स्टॉप फॉर सम मिनिट्स. तुम्ही तिथे थांबता, अरे अच्छा असं आहे का, मग याच्यामध्ये असे असे प्रॉब्लेम होऊ शकतात, म्हणून हे झालं आहे का, मग माझ्या याच्यात रोल कितपत आहे, मला दिसतं की माझा रोल काहीच नाही आहे, ही गोष्ट माझ्यावर टाकली गेलेली आहे, रिजेक्ट इट. तिथे ऍक्सेप्ट नाही करायचं. तुम्ही ज्या रिस्पॉन्सिबल असाल ना, आपण ऍक्सेप्टन्स कुठे देत नाही माहिती का, जिथे आपण जबाबदार असू तिथे, जिथे आपण जबाबदार तिथे आपण ऍक्सेप्टन्स कधी, माझा काय संबंध नाही. रिजेक्शन कुठे होतं, माझा संबंधच नाही हे माहितीये तुम्हाला, मग तुम्ही तिथे ऍक्सेप्ट करायचं नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे ऍक्सेप्टन्स रिजेक्शन हे मी कर्तृत्वावरती अवलंबून. साधी गोष्ट आहे, तुम्हाला एखादं यश मिळालं, तुम्ही म्हणता का माझा नशिबाने मिळालं,
1: मी काहीतरी
0: मी आहे म्हणून यश मिळालं, नाही मिळालं यश, काय माझं नशीबच चांगलं नाही हो, काहीतरी बॅड लक आहे. त्यामुळे माझ्या प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन मला करायचं असेल तर मला ते सरळ लागते, हा प्रॉब्लेम आहे, ऍग्रीड.
1: बरोबर.
0: मग तिथून तुमच्या विचाराची दिशा बदलते. प्रश्न आलाय दल करणे असं म्हणत नाही, मग तो का दिसत नाही आपल्याला, आपण त्या प्रश्नाकडे असं वर्ण बघतो, प्रश्नचिन्ह डोक्यावरती असतं बघा, ते डोक्यावर समोर आणून ठेवायचं,
1: तर तुम्हाला
0: दिसतं. तुम्ही झाडाच्या खाली वर तर झाड खूप उंच दिसतं बघा, पण गच्चीत गेलं तर झाड अगदी छोटं दिसतं. कुठल्याही गोष्टी तुम्ही असं बघता,
1: हे महत्त्व
0: त्याच्यावरती अवलंबून खूप गोष्टी असतात, आणि हे बघण्याची दृष्टी तुम्हाला मिळाली की मग सगळ्या गोष्टी सोप्या व्हायला लागतात, असं ते आहे.
1: आणि आपण बघतो की हल्ला कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, म्हणजे सगळ्याच क्षेत्रात, ऑफिसमध्ये म्हणा किंवा कुठल्याही त्याला एखाद्या क्लासला घातलं असेल मुलांना तिथे सुद्धा, पण मग ह्याचा परिणाम मनावरती का होताना असतो, किंवा ताणतणाव यामुळे जास्त वाढत चाललाय का, याच्यावरती उपाय काय? मग
0: ताणतणाव आपल्याला निश्चित वाढत चाललेले. प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का, कॉम्पिटिशन पाहिजेच. कॉम्पिटिशन मध्ये कम्पेरिझन की गडबड होते, कम्पेरिझन माणसं वाट लावतात गोष्टी, कारण कम्पेरिझन केलं, तुलना केली ना की दोघांना अपमान होतो. तुलना ही कशाची करायची असते, तुल्यबळांची करायची असते, आपण तुलना मी उलट्या करू तसं करून चालत. कॉम्पिटिशन म्हणजे काय की मला सर पुढे राहायचं, ही कॉम्पिटिशन आपली असे, तुमची कुवत आणि तुमचं पुढे राहणं या देखली गोष्टी जोडे आहेत. तुम्ही रस्त्याने जाताना सगळी माणसं जे तसे जातात उलटे सोटे वेळाकडे जाऊन कुठे थांबतात, सिग्नल काही पुढे जात नाही, सिग्नल तोडून तुम्ही कुठे जायचंय हे कळल्यानंतर मग त्याच्या मागे एक किती पाहिजे, माझ्या मत आहे का, त्या वेगानं फुटून मरतो का, हे रॅट्रेस. आणि याच्या मागे कारणच आहे की आपल्याकडे हेच झालेलं आहे, काय त्याचा शर्ट माझ्या वेगळ्यापेक्षा पांढरासा काय, इथून सुरुवात आहे. जेलस त्याच्यामधनं मग द्वेष निर्माण होतो, द्वेषामधनं विचित्र कॉम्पिटिशन निर्माण, कॉम्पिटिशन पाहिजे पण ती कशाच पाहिजे, स्वतः पाहिजे कॉम्पिटिशन. काल मी काय होतो,
1: आज कुठे आहे,
0: उद्या कुठे असणार आहे, ह्याच्यात कॉम्पिटिशन तुम्ही गेलात ना तुम्हाला त्रास होत नाही. ताणांच्या बाबतीत एक गमतीशीर गोष्ट आहे की ताण जास्त ना ते ज्यात पाहिजे तर, ताणाशिवाय कुठली गोष्ट साधणार नाही, पण ताण किती डोक्यावर बसतो त्याला मर्यादा आहे,
1: ते आपल्या
0: 100% हात आपल्या, कुठल्या गोष्टीला किती मदत द्यायचं दॅट माय चॉईस. आता एक साधं उदाहरण देतो, तुम्ही धनुष्य बाण बघितलं, बाण सोडायचं काय करावं लागतं, दोरी तावी लागते, दोरी तालीत बाण लावला, बाण सुटलं दोरी तिथे राहता,
1: पुन्हा अवस्थेत
0: आपला तर कुठे असतो तिथेच प्रॉब्लेम, इथे
1: अवस्थेत
0: येत नाही.
1: योग साधन कसं
0: निश्चितपणे येतो त्या ठिकाणी तटस्थ हा जो मी बांधला तो मला अमुक मुक्त करायचं हे करायला लागलं, ठीक आहे करायचं, संपल्यानंतर रेंगाळायचं नाही. आपल्याकडे प्रॉब्लेम कुठे येते, आपण भविष्य आणि भूत काळाच्या कात्रीची दोन पाती आहेत, एक म्हणजे भविष्याचं पातळ, दुसरं भूतकाळाचं, या दोन्ही मध्ये अडकलेलं होतं आणि त्याने काय करतोय वर्तमान कापून टाकले,
1: वर्तमानात जगाच
0: नाही सगळं. तुम्हाला मागे केलेल्या गोष्टी बदलू शकता नाही, बदलू शकत बरोबर आहे. उद्या येणारी गोष्ट कमी ठरवू शकाय का, लिमिट पुढे नाही ठरवू शकत, तुम्हाला कुठे माहिती उद्या कडे उठणार तुम्ही, तरी पण तुम्ही लावता की नाही, याचं कारण एकच आहे. ही गोष्ट अशी आहे जी तुम्हाला नेहमी पुढे लावते. जंबुवंत एक पात्र रामायणात आहे, ते दीर्घायुष्य होतं मानलं गेलं, तर त्याला विचार आयुष्याचं रहस्य काय, दीर्घायुष्य तो म्हणा मी वर्मानात जगतो की सुंदर आहे बघा, आपण किती वेळ जगतो वर्मानात, लपकाचा वापर कसा करायचा, तुम्हाला खर्च तुमच्यातली विजय तुम्हाला सर दिसतं, त्याच्यात अनुभवाचा प्रकट पडलेला असतो, तो प्रकाश तुम्हाला दाखवतो की नेमकं कुठे जायचंय, किती जायचंय. कधी कधी खूप दृष्टी लोक दाखवतात पण त्याचा खड्डा दिसत नाही. ह्या सगळ्याचा समन्वय साधी वृत्ती तुम्हाला येते, योग येते, योगाच्या अभ्यासाने गोष्टी सहज होतात, वेगळं काही करावं नाही.
1: मन खंबीर असणं, मन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, पण हल्ली कुठेतरी कमकुवत ना जाणवतोय, असं का होतंय बघ,
0: डिफेन्स मेकॅनिझम आहे. मी कमकुवत आहे म्हणजे माझ्या 10 लोक

0: हल्ली ऍक्सेप्टन्स म्हणजे स्वीकारणं हे कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि काही झालं तरी माझ्या मनासारखं झालं नाही असं सुद्धा लोकांचं होतं. आणि मग खूप वेळ घेतात एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायला. तर मग आधीपासून एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायची, मग ते एखाद्या व्यक्तीला गमावणं असेल किंवा मग ऑफिसमधली एखादी गोष्ट असेल, शाळा कॉलेजमधलं असेल, काय सांगाल आपण त्या बाबतीत? स्वीकारणं
1: स्वीकारणं ही खूप खुल्या

0: विचारतोय बाबा तू मुलं असणार असेल तर काय करतो आपण छान गालगोजेच्या पुढे जातो सो दिस इज अगेन डिफेन्स मेकॅनिझम कमकुवत म्हणजे आय ड्रॉ एनर्जी फ्रॉम दॅट मी लोकांकडे ऊर्जा घेतो मनाचे खूप छान दृष्टांत दिले योग वासिष्ठाने त्यांनी काय सांगितलं सर्वे ना स्वसंकल्पात लघुभवती सगळे लोक स्वतःच्या संकल्पानी तर मोठे होतात लहान राहतात आता त्यांनी किती मोठे व्हायचं आणि किती लहान व्हायचा त्यांचा विषय मग त्याच्यामध्ये त्यांनी दुसरं म्हटलं की मी एकच गोष्ट आहे की ज्या गोष्टी तुम्हाला करायला लावते कारण मन आणि शरीर यांच्यावर महत्व काय आहे तर मन आणि मनाच्या दृष्टीने विचार केला तर मनाचा विचार योग्य झाला तशी तसं काम करायला लागतं आणि शरीरात माझा समन्वय बिघडलेला आहे याचं कारण स्वसंकल्प विषयात माझा संकल्प चुकीचा आहे आणि त्यामुळे लघुर्भवती योग हे कुणी ठरवायचं माणसानी ठरवायचं योग वैशिष्ट्य केव्हा रामायण काळातलं त्याच्यात त्यांनी म्हटलेलं की प्रकारचे रोग आधी आणि व्याधी आधी म्हणजे मनाचे व्याधी आणि शरीराचे रोग त्यामुळे काही जन्मामुळे काही वेळेच्या एक्साइटमेंटमुळे होतात आणि व्याधी ज्या आहेत त्या सर्प विष किंवा येतात आणि त्याला अत्याचार काय दिलाय औषध आणि मंत्र मंत्र साधा त्यांनी याच्यामध्ये दिलेले आणि मनाचा वापर कसा करायचा हे योग हे सुंदर प्रकारे सांगितले वशिष्ठ सांगतात की मूर्खाच्यामध्ये प्रादा शब्द आहे नशीब शब्द मूर्खा शब्दकोशामध्ये आहे मग राम विचार मग हे लोक प्रयत्न का करत नाहीत तुम्ही त्याला आळस आहे प्रकार आहे आळस तेव्हापासून प्रॉब्लेम चालू आहे
1: आळस हा माणसाचा
0: आणि आळस आपण इतका कन्व्हिनियंटली वापरतो ना हे तुम्ही म्हणलात मनाचे कमकुवतपणावर आपल्याकडे हा प्रॉब्लेम कामुळे की आपण सगळ्या गोष्टीकडे खूप वेगळ्या अँगलने बघतो अँगल बदलला ना की मला चित्र दिसतं केलेडोस्कोप सारखं आहे आणि म्हणून मनाच्या रस्त्यासाठी तुम्हाला काय करायचं तर मनाचा

0: हल्ली झोपण्याच्या खाण्यापिण्या वेळा बदललेल्या, त्याच्यामुळे एक चक्र बिघडलं आहे. तर मुळात जर मन चांगलं असेल शरीर चांगलं राहतं, शरीर चांगलं असेल तर मन चांगलं राहतं. त्या दोघांचा समन्वय साधायचा आणि जर का आमच्या जगण्याशी जोडायचं आहे, म्हणजे जरी ऑफिसचं टाइम टेबल बदललं तरी सुद्धा, तर मग हे सगळं साधायचं. तारेवरची कसरत आहे पण त्या साधण्याशिवाय पर्याय नाही. दुसरा
1: पर्याय नाही. आपला देश हा एकच असा देश आहे की जो जागतिक वेळेला काम करतो, आवश्यकता म्हणून करतो. त्याच्यातला मुद्दा महत्वाचा कुठं असतो की झोप ही शरीराची गरज आहे. निसर्गाने तुम्हाला रात्री झोप वेळ दिलेली आहे. रात्री हा ते सकाळी जे काय असेल ते त्याला तुम्हाला नाही झोप मिळाली. तुम्हाला जी वेळ मिळेल त्यावेळेला झोपू शकता. आता आपण या बाबतीत बघू शकतो की कमी झोप सुद्धा माणसं ऍक्टिव्ह राहू शकतात. आपल्यानी पंतप्रधान पूर्वीचे आणि असे इंदिराजी पण तसे, मोदीजी तसेच आहेत. त्यांच्या बाबतीत झोपेचा पण खूप कमी आहे टू बी फ्रँक. तरी पण ते एवढे फ्रेश असतात वयाच्या समजात. आपल्याला झोप ही एक फक्त शरीराची चीज भरून काढली असलेली गोष्ट, एवढंच फक्त पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे की जेवणाच्या वेळा सांभाळा. त्यावेळेस नाही सांभाळते. एक्झाम्पल, तुम्ही शिफ्ट सगळे 6 होते तेव्हा तुम्ही नाश्ता करत नाही, पण ओव्हर घेऊन जाऊ शकता. जेवायची वेळ तुमची 12, ज्या दोन्ही वेळा आहेत ना त्या दोन्ही वेळा तुम्ही नक्की सांभाळू शकता. कशा सांगू शकता? फर्स्ट शिफ्ट असतं तुम्ही सकाळ नाश्ता घेऊन जा, दुपारी 12 जेव्हा सगळं जेवण घरी बसे. माझ्या वेळाबद्दल म्हणजे जेवणाची बदलायची आवश्यकता असं नाही. आपण ते प्रिटेक्स करतोय. दबागच वेळ मिळाला, मला काय करू, काही करायचे मग महाराज साधी सोपी असूच शकत नाही. ह्या दोन फिक्स आहेत की तुमच्या दोन वेळा तुमच्या कुठेही तुम्ही ठेवू शकता. त्यामुळे कामचं स्वरूप बदलू काय करणार. परंतु त्यासाठी तुम्ही दोन वेळा देत ना, सकाळी 11 जेव्हा ते एक तुम्ही जेव्हा असेल 9 जेव्हा. आणि ह्या प्रोसेस आहे काय जेवायला चांगलं आणि प्रसन्न राहून जेवा. रिच्युअल म्हणून नका जेव.
0: बरोबर.
1: घरी लोकांचं पोट भर काही उपयोग नसतो.
0: ते लक्ष सगळं टीव्ही किंवा स्क्रीन कडे
1: बघता नाही काही उपयोग नाही. 10 टीव्ही बघितलं काय फरक पडणार.
0: बरोबर.
1: काय झाले कार्यक्रम असतात त्याच्यावर.
0: पण हल्ली हा ओटीटी म्हणा किंवा हे चॅनल म्हणा किंवा हल्ली दिसणं बातम्या ह्या सगळ्या मनावर खूप परिणाम होता नाही. माणसं या पद्धतीने सुद्धा विचार करायला लागलेली आहेत. कदाचित गरज आहे किंवा हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीज आपल्या पाहायला मिळते, छोटे कुटुंब. तर काय सांगा आपण?
1: गरज निर्माण केलेली आहे. गरज निर्माण केलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीने. तुमच्या म्हणजे गरज निर्माण केली. मनोरंजन कशामध्ये होत? फक्त रेडिओ होत. आजही रेडिओने लोक खूप आहेत.
0: हो,
1: मी स्वतः रेडिओ ऐकणार आहे. मी रेडिओचा भाग आहे. पण हल्ली काय आहे, 2-3 लगेच तुम्ही चॅनल बदलता. पेशन अजिबातच नाही. पूर्वी काय नव्हतं बदलायला. एक सह्याद्री आणि इकडे मुंबई बस संपलं, त्याच्यापुढे काही नाही. आज तुम्हाला चॉईस मिळाल्यामुळे तुमचं बडनेस वाढलं. मनाची अस्थिरता वाढण टेस्ट आहे. हल्ली कमिशन किती वाढले हो? चाल कुठेतरी पुण्याला बस मला मिळाली हे पूर्ण फोन सांगायचं. काय गरज आहे साजी?
0: बरोबर.
1: बोला ना बस म्हणजे बस ना. मग आता बस डिलिव्हर का? इको कम्युनिकेशन चालू. पूर्वीच्या काळी कसं होतं, न्यूज येतं गुड न्यूज. तुम्ही कोकणात पूर्वी मला जायचं, आजी सांगायची ना पत्र पाठव रे वा. कोणी पत्र पाठवत? आजी बघ दुसरी पेपर बातमी नेसळली म्हणजे पोचली माणसं. इतकं सोपं होते. आता पण कम्प्लीट करून लागले. त्यामुळे काय वाढलं? अपेक्षा वाढल्या. आणि अपेक्षा भंगही वाढले. म्हणून हा पेशन्स कमी झालेला आहे.
0: बरोबर.
1: आणि दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की ह्या प्लॅटफॉर्म जे दिसतं खरं आहे असं मानायची आपली युक्ती वाढली. ही खूप डेंजरस गोष्ट आहे. आभासी जे खरं वाटलं ना ही मोठी गड आहे. मग खऱ्या जगातल्या खोटी वाटतात. ही फ्रेंडली स्क्री मोठी पण कोणी नाही तुझी कोणी
0: नसतं
1: फ्रेंडली साईडोमलाजी काही त्याला अर्थ नाही करत.
0: ओसीडी आणि एन्झायटी सारख्या समस्यांवर किंवा इतरही मानसिक आजारांवरती योग साधनेचा कसा उपयोग होतो त्याविषयी याला काय सांगाल? काही उदाहरण आहे ते तुम्हाला सांगताय.
1: आता आम्ही एन्झायटी वरती आमचे वर्ग घेतले. एन्झायटी कमी करण्यासाठी बेसिक एन्झायटी काय येते? सगळ्या गोष्टी लवकर पाहिजे. मोरिझम हल्ला मोरिझा मोठा रोग आहे. मांगे मोर आहे समाधानात लोकांना. गाडी एक नाही दोन पाहिजे. माणसं घरात दोन असतात. दोघांना दोन वेळ गाड्या. घर मोठं पाहिजे. 6 घर पण त्यात दोनच माणसं. या वेळामुळे काय होईल की तुम्ही फ्रस्ट्रेशनच्या लेवलला फार लवकर जवळ आणता. एन्झायटी झाली म्हणजे झालं की जे म्हणतात समाधान नाही. नवीन काय मिळालं माहिती नाही. या गोंधळामुळे मनाच्या बाबतीत हा प्रॉब्लेम एन्झायटी सुरू झाला. तात्काळ प्रतिक्रिया डिसऑर्डर काय असतं की गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहायची.
0: बोलण्या
1: बाबतीत बोलच्या बाबतीत करण्याच्या बाबतीत असतं. आता हे सगळे डिसऑर्डर्स कशामुळे? दे आर चॅनल्स ऑफ एक्सप्रेशन. मनात साठला अस्वस्थपणा तो चॅनलाइज करणे हे सगळे मार्ग आहेत. आता ह्या सगळ्यावरती सोल्यून काय आहे? योगामध्ये खूप चांगली सोल्यून आल्या आहेत. अतिशय सुंदर प्रकारे योगा अभ्यास करू शकतो. साधी गोष्ट की शांत बसायचं म्हणजे काय? एन्झायटी कमी झाली तुमची. शांत बसा. कसं बसायचं? कसंही बसा. खुर्चीत बसा. जमिनीवर बसा. पाय बसून बसा. काही प्रॉब्लेम नाही. देर इज नो रिक्वायरमेंट. अशी कुठली कंडिशन नाही. मग योगा पद्मासन घालत मन चांगलं राहील असं काय?

0: स्थिर बसलं काय होतं, शरीराच्या बरोबर तुमचं मन स्थिर होतं, पाप स्थिर होतं, काही करावं लागेल त्याला. सगळ्यात सोपं आहे त्यामध्ये श्वासाकडे बघूच्या. किती वेळा तुम्ही श्वासाकडे बघता, कधी बघितलंय श्वासाकडे तुम्ही? शिक्षा श्वासाकडे काय बघायचं, चालू आहे व्यवस्थित, इतकं सोपं आहे. द मोमेंट यू ऑब्झर्व ब्रीथिंग पॅटर्न तुमच्या लक्षात, तुमच्या श्वास सुंदर लय, तो तुम्हाला ऊर्जा देतोय, तो तुम्हाला जिवंत ठेवतोय, तो कार्यक्षम होतोय. हे सगळे श्वासाचे पॅरामीटर्स आहेत. मग श्वास बघितला की काय होतं, दुसरे विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. ऑब्सेसिव्हनेस म्हणजे काय, की करायचं हा स निघून जा, निघून गेला की सगळं करायचं, मग काय माझ्या सवडीने. यू बिकम युअर ओन मास्टर. साधांत बसाडे मिटून घ्या, श्वासाकडे लक्ष द्या, एन्झायटी कमी होतेच होते बियॉन्ड डाऊट, निश्चयपणे. स्वस्थ बसणं हाच योगाचा मूळ लाभ आहे. स्थिर सुखम आसन काय स्वर डेफिनेशन पतंजली, स्थिर सुख असलेले कुठले पोषक आसन. स्थिरता कोणाला आहे, सुरुवातीला शांत आहे आणि नंतर पन्नाला आहे, त्यानंतर समयता कोणाला आहे, दोघांनाही. म्हणून तुम्ही शांत बसलात, खुर्शी बसा, पायापासून बसा, काही काही त्याला हे नाही आहे, कंडिशन आहे. हे तुम्ही डोळे मिटल्यानंतर काय होतं, तुमचं 90% मन बाहेर बंद होतं. कारण डोळे मिटून शांत बसलं की तुमची ऍक्टिव्हिटी बंद झाली. तेव्हा सुरुवातीला काय होतं, ते मिटल्यानंतर भयंकर काय काय दिसायला लागतं, जे उड्याळ पण बघितलेलं ना कधी. ते सुरुवातीला फार ऑब्स्टिकल, त्याकडे दुर्लक्ष करा. टिकटळे तुम्हाला ऐकायला लागते, तुम्ही शांत बसल्यात घरात, टिकटॉक असते घडायचे, आतापर्यंत नोटीस केलेलं नसते. म्हणजे ह्याचा अर्थ काय, हे सगळे तुम्हाला ऍक्ट करायला बघतात, अरे माझ्याकडे लक्ष दे. तिथे तुम्ही डिटॅच केलं ना की तुम्ही स्वतः आपोआप इन्वॉल्व होता. स्वरा देव म्हणजे स्वास आहे,
1: बाहेर न डोकवता आत
0: डोकवतो. अरे खूप काय भरलेलं आहे, प्रचंड मोकळं
1: करणं खूप गरजेचं आहे.
0: ओपन कॉर्क खूप उघडा, त्याचा वडिलांचं पहिलं गाणंच बाहेर येणार हे लक्षात घ्या तुम्ही. नंतर आत स्वच्छ पाणी, खळखळाट कुठे असतो, किनाऱ्यावरती असतो, मन येणार समुद्रासारखं
1: असे एकदम शांत,
0: प्रचंड शांतता आहे. आणि जे महत्वाची समुद्राची क्वालिटी काय, नको किनारा आणत होतो, किनारे करू म्हणतो आपण, मनातले विचारांना किनारे. डोळे मिळून शाळा बसला की करा, विचार बाजू गेलेच, काय राहिलं, डीप सी समुद्र पोटाशी किती मोठी संपत्ती आहे, पण ती पोचायसाठी शांत राहायला पाहिजे ना, किनारा सोडायला लागतो. आणि म्हणून मनाच्या शांततेला समुद्राचं उपमा पण देतो, प्रचंड विषय आहे, प्रचंड मोठा आहे, पण ॲट सेम टाइम इट कॅन डिस्ट्रॅक्टिव्ह. शांत म्हणून एन्झायटी कमी करा, साधो एन्झायटी अँटी एन्झायटी.

0: जेव्हा अशी शांत डोळे बंद करून बसलेली ती आपण बघतो तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यातून येणारं पाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. डोळे उघडल्यानंतर
1: त्याला कॅरसिस इमोशन त्यांनी स्वतःशी तादात्म्य साधलं असतं. हे केल्यानंतर मग काय नसतं, सगळे द्वेष होऊन जातात, सगळे राग निघून जातात, जे किलमिशा मनातले स्वच्छ होतात. आणि ऍक्च्युअली तुम्हाला सांगू का, आपण आणि खूप निर्मळ आहोत. आपण स्वतःहून ते काम केलेलं आहे आणि ते काम न करायचं चॉईस पण माझं आहे ना. फायदा आमच्या गुरुजींचा मी तुम्हाला एक दाद देऊ शकतो, सुंदर वाक्यांचं आहे. ॲज हॅव राईट टू ऍक्ट, आय हॅव नॉट टू रिॲक्ट. सो जसं मला रिएक्शन द्यायची स्वातंत्र्य असं नाहीच पण स्वातंत्र्य आहे. किती वेळा वापरतो आपण, कधीच नाही वापरत. प्रतिक्रिया देत राहायच्या सारा आदर्श तुम्हाला असं मिळून लक्ष देणे हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि योगा करायचा म्हणजे काय, जंगलात जा पाहिजे, कगळे वस्त्र घ्यावं, असं काही नसतं. सिम्पल वे ऑफ लिव्हिंग, स्वतः स्वतः योग्य प्रकारे बघणं म्हणजे काय झालं, बाहेरची दृष्टी माझी बदलली, मला कुठे बघायची गरजच नाही. भरपूर आत्मदे तुझं तुझं म्हणजे

0: कदाचित, पण हे प्रोसेस आहे ना, हे प्रोसेस खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की काहीतरी भयंकर करावं लागेल. म्हणजे दुसरी मत गोष्ट, कधी करायचा योग
1: हा
0: लोकांना कळा प्रश्न पडतो. आदर वेळ सकाळची, कारण असं शरीरामध्ये आपले जे हार्मोन्स असतात, ग्रोथ हार्मोन्स म्हणजे संप्रेरक असणार, ती कळीच होतात. ती जर पली गेली ना तर गो वेस्ट, ती फुकटतात. ते फुकटण्यामुळे काय घडत, एक मोठा मेसेजाल जातो. मी आतली की सुंदर बांधलेली की मी रोज ज्या ग्रोथ हार्मोन ट्रीट करतो हा वापरतच नाहीये. हा कुठे घालवते, झोपून 8 वाजता उठतो, 9 वाजता उठतो, काही उपाय असा. मग ती सिस्टीम विचार करायला लागते, हा मसाला देऊन काही फायदा नाही, इज वेस्टिंग एनर्जी. मग त्या सिलेशनचं प्रमाण कमी व्हायला लागतो. ते कारण की एजिंग लवकर बघा, लवकर मग एजची प्रोसेस सुरू झाली. वृद्धाची परिमाणे
1: होतं काय हल्ली लवकर, अरे मी तरुण कधी सेन
0: त्याच्या मागे
1: धावताना.
0: तारुण्य हे वाशी गोडलेलं असतं. देर आर टू एजेस, वन इज किंडर एज, जसं बायोलॉजिकल शरीराचं वय तुम्हाला बघायचंय.
1: बरोबर.
0: त्यासाठी शरीराचं फंक्शनिंग सुधारलं पाहिजे. आणि ज्या वेळेला मी योग साधना करतो त्यावेळेला काही करायचं असतं. योग साधना खूप साधी सोपी आहे. किती वेळाची तुम्ही साधना करू शकता? हा तास खूप झाला. पहिले 5 शांत बस, ओमचा उच्चार करा. ओमच्या उच्चारामध्ये प्रचंड क्षमता, तुम्हाला सांगतो. इट कॅन कर सो मेनी प्रॉब्लेम्स विच आर नेव्हर टू अराइज. प्रिव्हेंटिव्ह ऑल्सो अँड क्युरेटिव्ह ऑल्सो. हा सगळ्यात सोपा आणि सहा मंत्र आहे. ओ आणि उच्चार केलेला, हा वेळा करा, हा वेळा करा, कंपन अनुभवा. इट करेक्ट सो मेनी थिंग अबाउट युअर नॉलेज. त्याने काय होतं, मन शांत राहा, त्यानंतर काय आसनं करा. पण हे करण्यापूर्वी शिकणं आवश्यक आहे. पॉवर पर्सन इन पर्सन, ऑनलाईन नाही शिकायचं. ऑनलाईन शिकाय होत नाही. ऑनलाईन हा विचित्र घराले वाढत चाललेला आहे. ठीक आहे, एक सोय म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला खरंच काय करायचं, प्रत्यक्ष शिका, कुठून तरी शिका, चांगल्याच प्रयत्न शिका. दे विल गिव्ह यू प्रॉपर गायडन्स. मग त्यांनी शिकवलं आपल्याला करायचंय.
1: बरोबर.
0: वेळेनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. एक तास केला असेल कंपल्शन नाही, आपल्याला अर्धा तास होऊ शकतो. प्रत्येक अवस्था असते ना, काही बैठकामध्ये आहेत, काही शयन आहेत, विपरीत आहेत, काही दंड आहेत. या प्रत्येक 2-2 असणं करा. किती वेळ लागतो? 15 मिनिटं लागतात. पहिली पण मनाची साधन आहे, मन शांत राहायची साधन आहे. तर 15 मिनिटं योगाचा अभ्यास म्हणजे आसनं करा. तर 10 मिनिटं 5 मिनिटं प्राण करण्यानंतर 10 मिनिटं गेला, 15 मिनिटं झाली, खूप झाली असेल तर एक करा. डिसिजन नाही, ती शिस्त राहायला लागली ना की मग तुम्हाला आपोआप त्या गोष्टी उचलायला लागतात. आणि त्यातनं काय हो, हार्मोनल बॅलन्स बिघडलेला आहे, तो अतिशय छान प्रकारे स्टोर होतो. हार्मोनल बॅलन्स बिघडणं हा मेजर प्रॉब्लेमच्या काळात आहे. आपल्या संप्रेरकांच्या बाबतीत आयदर देअर इज सिक्रिशन ऑर नो सिक्रिशन. सिक्रिशन नाही किंवा झालंय ते वापरलं जात नाही. शरीराला विजडम आहे स्वतः, आणि तो विजडम किंवा त्याची बुद्धिमत्ता, व्यक्ती बुद्धिमत्ता योगाच्या माध्यमातून मॉडरेट करू शकतो. आणि म्हणून योगा अभ्यास करणं आवश्यक आहे. तुम्ही कुठेही व्यायाम करा, हरकत नाही.
1: नक्की. आणि यावर थीम सुद्धा आहे, योगा फॉर हेल्दी एजिंग. काय सांगता याबद्दल?
0: एजिंग म्हणजे काय की एजिंग पुन्हा रिजेक्शन प्रॉब्लेम. एक गंमत आहे, आपण जे आला लहान असतो ते आपल्याला वाटतं खूप मोठं व्हावं पटकन. आपण आजो बघतो, आजी बघतो, काय नंतर बसले असते, काय कामात नसतात. मला ठेवायचंय मोठ्या त्यातलं कट लहान होतच बरं होतं. त्याच्यापेक्षा पुढची गंमत असते की वन्स यू आर अबव 50, 50 पुढे जाताना त्याला काय होतं की तुम्हाला आता वेद लागतात की आता माझी युटिलिटी व्हायला लागली. दॅट इज अ रिस्क पॉईंट. 60 नंतर तुम्हाला त्या वर्षाचं थोडस ऑप्शन येतं की हे सांगावं की सांगावं. 8 वर्षाचा मी सांगायला कशाला सांगायचं, मी सांगू 50 का असं विचारतो मी. आणि सगळ्यात पुढची गंमत काय असेल, 70 लोक वय प्राईड मानतात. मी आता 70 वर्षाचा आहे, 72 वर्षाचा आहे, 75 वर्षाचा आहे, त्यांनी किती छानच आहे. वयाच्या हा लपायचा छपवण्या प्रकार असून वेगळ्या प्रकारे बसवायचं लोकांना. ग्रेसफुलिंग म्हणजे काय की ऍक्सेप्ट दॅट युअर एजिंग इज स्टार्टेड, यु आर इन द एजिंग प्रोसेस.
1: ओके.
0: एजिंग काय ऍक्च्युली, क्षमता कमी होणं. एजिंगची सुरुवात पहिल्या दिवसापासून सुरू होते. ज्या दिवशी तुम्ही जगात प्रवेश करता त्या दिवशी एजिंग झालंय तुमचं. मग आपण 70 आणि 75 वर्षी का लावतो ते. एजिंग इज अ प्रोसेस, कंटिन्युअस चालू आहे, रोज होते. एजिंग 2-3 गोष्टी घडतात. एक म्हणजे क्षमता कमी होणं, विस्फोट वाढल्यासारखं वाटणं, चालताना तोल जाणं, या सगळ्यांची बारीक बरं याचं कारण असतं. हार्मोन इम्बॅलन्स विशिष्ट प्रमाणात होत असतं. मग ते रिस्टोर केलं तर व्यवस्थित सगळं होतं. एजिंग इज अ अनॅबल फिनॉमिना, हा न टाळता भाग आहे. मग ग्रेसफुल करायचं. पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्याला कुठल्याही गोष्ट दखल द्यायची नाही. मी किती आणा होतो तुमच्या वयाचा असताना मला सांगायला नाही, त्यांना माहिती आहे किती मूर्ख होतो. सिम्पल, एकदम सोपं आहे. पण आपण काय सांगायला जातो, तुला काय ते कसे दिवस आहेत, कोणी सांग तुम्हाला कसे दिवस काढायला. त्यामुळे आपल्या स्टोऱ्या कोणायच्या नाहीत, कारण लोकांचा इंटरेस्ट ते केलं ना की तुझ्या निम्मे प्रॉब्लेम बंद होता. निवांत 2 वेळा खायचा, अंतर व्यवस्थित व्यायाम करायचा. आता आम्ही सुद्धा ज्येष्ठांचे वर्ग घेतो. ते खूप एक प्रकार आहे, असे अप्रतिम प्रकार आहे ज्येष्ठांचा वर्ग. म्हणजे गंमत

0: तुम्हाला की त्या वर्गाला कोणी सुट्टी नसते.
1: आणि
0: ते आमचे वर्ग ऑनलाईन जात. हे वर्ग 65 पुढच्या लोकांचे नॉर्मली 65 ते 85 वयापर्यंत माणसं आहेत. दोन प्रकारचे डिग्री लोक ते कोण लिहितात, ते चेअर लिहितात किंवा मॅट लिहितात. म्हणजे मी मॅट बसून साधा राहणार आहे, म्हणजे खसू शकतो, मी चेअर बसून करू शकतो. पण त्यांच्या बाबतीतला एक विचित्र प्रकार असतो की भौतिक मंडळी एक तो एक असा असतो ना, त्यांच्या आभासी काय स्तरावर का होईना त्याबरोबर तरी असतात ही फार मोठी भावना मनात असते. मी माझ्याच घरात असलेलो आहे, पण माझ्या आणखीन 50 माणसं बसली एवढं मोठं सांगा अँड दे आर हॅपी ऑन वन आवर. पुढच्या दिवसात ते छान जातात, त्यांना ती नको असते. तो वर्ग इतका सुंदर चालतो, ज्या नागरिकांचा वर्ग आम्ही गेली 6 वर्ष चालवतो, हाऊसफुल वर्ग इटली. त्यामुळे ते जिंग ग्रेस असं मला वाटतं. दे आर विथ देम सेल्स, एकटेच आहेत, ते आयसोलेटेड नाही आहेत. हा खूप महत्वाचा भाग त्याच्या समजून घ्या. आता ही सगळी आपण परिस्थिती घेतली ना की आपल्याला असं वाटतं की काही खरं नाही आहे. पण हे कसं खरं आहे सांगणारी माझी एक स्वतःचीच लिहिलेली कविता आहे, मी वाचून दाखवतो. मान्य आहे सगळा अंधार तरी पण एक दिल होणं शक्य आहे. मान्य आहे अंधार आहे तरी पण दिल होणं शक्य आहे. मान्य आहे स्टार खूप आहे स्वतः न शक्य आहे. मान्य आहे सुरक्षा आहे, न घाबरणं आपल्या हातात आहे. मान्य आहे मरण खूप सोपे आहे, पण जगण्याचं पण तेवढाच महत्वाचं आहे. मान्य आहे की कुठेच नाही पण साधारण असू शकते. मान्य आहे ढगांचा झाकू आहे, पण ढगाला चारी किनारा आहे. मान्य आहे सतत्वही नाही, पण जपणं आपली ती आहे. मान्य खूप बी आहे, पैशाला मर्यादा आहे. मान्य आहे आभासी आहे तरी पण ते टिकवायचं आहे. पूर्ण तेच म्हणतो, मान्य आहे सगळा अंधार आहे तरी पण एक दिवली लावणं शक्य. ते दिवली कुणी व्हायचं हे ठरवा.
1: त्या बात खरं हे मनाने ठरवायची खूप गरज आहे की उद्या काय करायचं आहे, आज काय सुरू आहे. आणि हे जर सांगता आलं तर मन नक्कीच प्रसन्न आहे. श्रीकृष्ण मस्कर आपण इथे आहात आणि खूप माहिती सगळ्या श्रोत्यांना दिली त्याबद्दल आकाशवाणी आणि समस्त श्रोत्यांचे मी आपले मनापासून आभार मानते.
0: धन्यवाद.
1: आताचा ऐकत होता मनासही मनापासून योग साधना या विषयावर श्रीकृष्ण मस्कर यांची मुलिका नेरकर यांनी घेतलेली मुलाखत. आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमात झलक. काय मस्त लोणचं आहे, कोणत्यांचं आहे?
2: मॅडम हे घरचं, मी घातले लोणचं.
1: काय सांगतेस काय, बापरे आताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बरं?
2: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोण आवडत मला सगळ्यांना.
1: छान ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरा फरक असतो, पण मला त्यातलं काहीच करता येत नाही.
2: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा अनिता मंडळ नक्की का.
1: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोत सांगणार आहे. दूरध्वनी क्रमांक 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41. पूर्वी आपण या घरात कौटुंबिक श्रुती कानकी ऐका मंगळवारी 9 जूनला दुपार 12 ते 1 या वेळात वनी मंडळात अस्मिता वाणी सह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसेच न्यू ऑन एअर ऍप वरही वनी मंडळ. याबरोबरच आजचा वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुता दिपी आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुला कोशेरूरकर आप सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा भेट दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचा 1 वाजता आता विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

संस्थेकडून प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आकाशवाणीच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगाने विस्तार झाला आणि 1956 आकाशवाणी हे नाव स्वीकारण्यात आलं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानांकनाचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं आज इराणविरुद्ध मोहीम पुन्हा उघडली असून इराणच्या अनेक शहरांमध्ये आज इस्रायलच्या हल्ल्यामुळे स्फोट झाल्याचं वृत्त आहे. 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलनं प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गानं पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. मात्र या हल्लेप्रती हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियानं आपापले हवाई हद्दी बंद केले आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केला आहे. अंमली पदार्थांशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं मिझोरम म्यानमार सीमा त्रिपुरा बांगलादेश सीमा आणि पश्चिम बंगालमधल्या 4 ठिकाणी शोध मोहीम राबवली आहे. अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या आगरताळा युनिटने काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत 49 किलोहून अधिक मेथा मेमफाटाईन आणि 40 ग्रॅम हिरोईन जप्त केलं होतं. या प्रकरणाच्या तपासात म्यानमारहून अंमली पदार्थ मिळवणाऱ्या संघटित गुन्हेगारी कारवाईबाबत माहिती मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ईडीनं ही शोध मोहीम राबवली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 2 दिवसांच्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. जवळपास 7 वर्षांनंतर जिनपिंग यांचा प्योंगयांगचा हा पहिलाच दौरा आहे. द्विपक्षीय चर्चेत आर्थिक सहकार्य, कोरियन द्वीपकल्पावरील सुरक्षा आणि प्योंगयांग, बीजिंग आणि मॉस्को यांच्या समन्वय वाढवण्यावर लक्ष केंद्रित होण्याची अपेक्षा आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे. मे 2026 एकूण 25,31,067 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. मे 2025 वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 वाढली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली आहे. 3-चाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलोऑन दिला आहे. या सामन्यात भारतीय संघानं 412 धावांची आघाडी घेतली आहे. अफगाणिस्तानच्या संघाला 152 धावांवर गारद करण्यात डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या

मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणातच 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या मंत्र्यांच्या शेतीविषयक कृती गटाची महत्त्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले. इस्रायलचंही प्रत्युत्तर. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: की सहेली।
1: मी सखियों सलियों और खाओ रेडियो सखी ममता।
2: परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता आभास असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरण परीक्षा द्यावी यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे। सीबीएसई

ते 12वीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लागू करण्यात आल्या ऑनलाईन गुणांकन पद्धती आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटीस जारी केली आहे. NSUI या विद्यार्थी संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नीना बंसल कृष्णा आणि न्यायमूर्ती मधु जैन यांनी सरकार आणि सीबीएसईकडून उत्तर मागितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 12 जून होणार आहे. ऑनस्क्रीन गुणांकन पद्धती निष्पक्ष पारदर्शकता आणि विश्वसनीयतेवर या याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. उत्तरपत्रिकेची पानं गहाळ होणं, स्कॅन अंधुक येणं, अर्धवट अपलोड होणं आदी समस्या यामुळे उद्भवत असून निकाल लागल्यापासून 12वीच्या हजारो विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 मध्ये 9% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन अहवालात म्हटलं आहे. मे 2026 मध्ये 25,31,67 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. मे 2025 मधे वाहनांची किरकोळ विक्री 30,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 36% झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली. तीन चाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हणलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात गरिबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. गेल्या 12 वर्षात भारतानं अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच मुद्दे असं त्यांनी सांगितलं. सरकारला नेहमीच अंत्योदय या संकल्पनेतून प्रेरणा मिळाली आहे. तसंच अनेक शकांपासून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिल्या घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणं हे निरंतर उद्दिष्ट राहिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना थेट आणि पारदर्शकपणे मदत पोहोचत आहे. मुळे गळती कमी झाली, कार्यक्षमतेत वाढ झाली असून आणि शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. गरीब कल्याणाचा हा प्रवास आता मानवी सक्षमीकरणाच्या सामूहिक चळवळीत रुपांतरित होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगाने विस्तार झाला आणि 1956-57 मध्ये आकाशवाणी हे नाव संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशात मिळत आहेत. देशात 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बालसेवा विभाग 100 जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजनताय बहुज सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्र व्यावसायिक किमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्या प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदा प्रयत्नशील आहे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातल्या एकूण शेतजमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पन्न या देशात होतं असं त्यांनी सांगितलं. या बैठकीतल्या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधल्या कृषीविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न, कृषी पत पुरवठा इत्यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देतात. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्र आपलं पुन्हा एक स्वागत. राज्यसभेच्या महाराष्ट्राला रिक्त झाल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार पटेल, पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपाचे आशिष शेलार आणि शिवसेनेचे भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला आहे.

0: त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सूनच्या आगामी प्रवासाविषयी हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाड्यातील भागांमध्ये सुद्धा तो होण्याचे चान्स आहेत. आणि त्यानंतर पुढे पावसाच्या परिस्थितीवर, स्पेशल डिस्ट्रीब्युशनवर ते अवलंबून आहे.
0: जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वादळी वारे, गारपीट आणि जोरदार पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यांच्या भरपाईची पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना त्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे नोंदवण्यात अडचण येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसंच आयुक्त यांना आवश्यक सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीनं तात्काळ नोंदवी असं आवाहन त्यांनी केलं. चंदीगड इथं अफगाणिस्तान विरुद्धचा सामना भारतानं जिंकला आहे. अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर टोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो दिला. दुसऱ्या डावात अफगाणिस्तान आपला खेळ सुरता आला नाही. अफगाणिस्तानचा डाव 112 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानकडून सदिकुल्ला अल याचा 42 धावांचा उपवास सोडला तर कुणालाही दुसऱ्या डावात समाधानकारक धावसंख्या उभारता आली नाही. वॉशिंग्टन सुंदर 30 धावांच्या मोबदल्यात 3 गडीबाद केले तर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केले. अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात 152 धावांवर गारद झाला. या भारताचा फेरगोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 3 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना पुचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणात 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज झाला आहे. मुंबईत आज सकाळी दादर परिसरात बेस बसने एका 4-चाकी आणि एका 2-चाकीला धडक दिल्यानं एका व्यक्ती मृत्यू झाला आणि तिघे जख झाले. जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे एकाला मृत घोषित करण्यात आलं. इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. ठळकवार पुन्हा एकदा. नीट यू 2020 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना. सीबीएसई 12वी परीक्षेतल्या OSM पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि CBSEला नोटिसा. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्त्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धचा क्रिकेट कसोटी सामना भारतानं जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावर हे प्रादेशिक बातमीपत्र असलं. पुन्हा भेट संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आयुष्यात काही क्षण असे असतात जेव्हा आपल्याला वाटतं की सगळं संपलंय, एखादं स्वप्न तुटतं, एखादं नातं दूर होतं, एखादी परीक्षा अपयशी ठरते, किंवा एखादी संधी हातातून निसटते, किंवा एखादा निर्णयही चुकीचा ठरतो. आणि त्यावेळी मनात एक प्रश्न वारंवार उमटत राहतो, तो म्हणजे आता पुढे काय, पुन्हा सुरुवात करता येईल का, पुन्हा उभं राहता येईल का, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवता येईल का. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच महत्वाच्या विषयावर मनमोकळा संवाद साधणार आहोत, आणि तो विषय म्हणजे द आर्ट ऑफ स्टार्टिंग अगेन, म्हणजेच पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची कला, नवा आरंभ आणि दुसरी संधी. मित्रांनो, आयुष्याचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते, निसर्ग असो, समाज असो किंवा व्यक्तीचं जीवन, प्रत्येक ठिकाणी नव्यानं सुरुवात करण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. रात्र संपते आणि नवा दिवस उगवतो, पानगळ होते आणि झाडाला पुन्हा पालवीही फुटते, पाऊस थांबतो आणि पुन्हा नवे ढग जमू लागतात. निसर्गात काहीही कायमचं थांबत नाही, बदल हा त्याचा नियम आहे आणि नव्यानं उभारणं ही त्याची सवय. माणसाचं जीवनही याच नियमानं चालतं. आपण अनेकदा असं समजतो की एखादा अपयशाचा क्षण म्हणजे शेवट, पण प्रत्यक्षात तो अनेकदा नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा असतो. आपल्या आयुष्यातल्या मोठ्या यशांच्या मागे एखादं अपयश, एखादी चूक किंवा एखादा कठीण अनुभव दडलेला असू शकतो. विशेष करून सांगायचं झालं तर तरुण वयात हा विषय असतो, कारण हे असं वय असतं जेव्हा स्वप्न मोठी असतात, अपेक्षा मोठ्या असतात आणि स्वतःबद्दलच्या कल्पनाही मोठ्या असतात. पण याच काळात अपयशाचा सामना करावा लागतो. एखादी स्पर्धा परीक्षा जमून येत नाही, अपेक्षित कॉलेज मिळत नाही, नोकरी मिळत नाही, व्यवसायात नुकसान होतं किंवा एखाद्या नात्यात निराशा येते, आणि अशा वेळी आपल्याला असं वाटू लागतं की आपण मागे पडलोय. पण खरं पाहिलं तर आयुष्य ही शर्यत नाहीये, तर आयुष्य हा प्रवास आहे, आणि त्यामुळे प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, गती वेगळी असते आणि वेळही वेगळी असते. म्हणूनच दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रवासाकडे पाहणं आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात ही तुलना आणखी तीव्र होताना दिसते. सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण दाखवतो. एखाद्याला नोकरी मिळालेली असते, एखाद्याने परदेश गाठलेला असतो, एखाद्याचा व्यवसाय यशस्वी झालेला असतो, पण त्या यशामागचा संघर्ष, अपयश, अश्रू आणि पुन्हा पुन्हा केलेले प्रयत्न मात्र दिसत नाहीत. म्हणूनच अनेकदा तरुणाईला नकळत स्वतःमध्ये कमीपणा दिसू लागतो. आपल्याला सतत वाटत राहतं की सगळे पुढे गेलेत आणि आपणच मागे आहोत, पण वास्तव वेगळं असतं हो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असे टप्पे येतात जेव्हा त्याला पुन्हा सुरुवात करावी लागते. खर तर दुसरी संधी ही जीवनाने दिलेली सर्वात मोठी भेट आहे, कारण ती आपल्याला स्वतःकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवते. पहिल्या प्रयत्नात आपण अनुभवही नसतो, दुसऱ्या

मंडळी, मानसशास्त्रात एक महत्वाची संकल्पना आहे, ग्रोथ माइंडसेट. याचा अर्थ असा की माणसाची क्षमता ही निश्चित नसते, प्रयत्न, अनुभव आणि शिकण्याच्या प्रक्रियेमुळे ती विकसित होत जाते. जो व्यक्ती अपयशाला कायमचा शिक्का न मानता शिकण्याची संधी मानतो तो पुढे जाऊन अधिक मजबूत बनतो. बऱ्याचदा चुका करण्याची भीती निर्माण केली जाते. चूक झाली की टीका होते, अपयश आलं की प्रश्न विचारले जातात. पण वस्तुस्थिती अशी आहे की चूक न करणारा माणूस म्हणजे प्रयत्न न करणारा माणूस. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या प्रवासात असंख्य चुका आणि अपयश असतं. मित्रांनो, जर आपण आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या गोष्टींकडे पाहिलं तर लक्षात येईल की त्यातील बऱ्याच गोष्टी पहिल्याच प्रयत्नात साध्य झालेल्या नाहीयेत. म्हणजे बघा ना, चालायला शिकतानाही आपण अनेकदा पडलो, सायकल शिकताना अनेकदा तोल गेला, एखादी भाषा शिकताना असंख्य चुका झाल्या. पण आपण प्रयत्न सोडला का? नाही. म्हणूनच आपण त्या सगळ्या गोष्टी शिकू शकलो. मग मोठं झाल्यावर आपण स्वतःला दुसरी संधी का बरं देत नाही? हा प्रश्न आपल्याला सतत पडायला हवा. काय आहे ना, कधी कधी जीवनात पुन्हा सुरुवात करणं म्हणजे सर्व काही बदलणं नसतं. अनेकदा ती सुरुवात एका छोट्या निर्णयानं होते. पुन्हा अभ्यास सुरू करण्याचा निर्णय, पुन्हा स्वतःची काळजी घेण्याचा निर्णय, पुन्हा स्वप्न पाहण्याचा निर्णय आणि पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा निर्णय. खरं धैर्य म्हणजे कधीही न पडणं नाही, तर खरं धैर्य म्हणजे पडल्यावर पुन्हा उभं राहणं. कारण उभं राहण्याची क्षमता हीच माणसाला विशेष बनवते. आज जर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी मनासारख्या घडलेल्या नसतील, काही स्वप्न अपूर्ण राहिली असतील किंवा काही निर्णय चुकीचे ठरले असतील, तर त्याचा अर्थ तुमचा प्रवास संपलाय असा होत नाही. कदाचित तुमच्या जीवनातला सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा आहे. कदाचित तुम्ही ज्या वळणावर उभे आहात तेच तुम्हाला एका नव्या दिशेकडे घेऊन जाणार आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक सूर्योदय हा निसर्गाचा संदेश असतो की काल काहीही झालेलं असलं तरी आज पुन्हा सुरुवात करता येते. प्रत्येक नवीन दिवस ही नवीन संधी असते. प्रत्येक श्वास हा एक नवीन आरंभ असतो. म्हणून स्वतःला दोष देण्यात वेळ घालवता कामा नये. भूतकाळातून शिकलं पाहिजे पण त्यात अडकून राहता कामा नये. स्वतःच्या चुकांना शिक्षा म्हणून नाही तर शिक्षण म्हणून स्वीकारलं पाहिजे. कारण दुसरी संधी ही नशिबाची देणगी नसते तर ती अनेकदा आपल्या धैर्यानं निर्माण केलेली संधी असते. आणि कदाचित जीवनाची खरी कला हीच आहे, परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःचा दृष्टिकोन बदलणं. कारण जेव्हा दृष्टिकोन बदलतो तेव्हा अपयश अडथळा वाटत नाही, ते पुढील यशासाठी तयारी करणारा शिक्षक वाटू लागतं. आणि तेव्हाच आपण नव्यानं सुरुवात करण्याची खरी कला शिकू लागतो. मित्रांनो, आपल्या आयुष्याची कथा अजून पूर्ण झालेली नाहीये. अजून अनेक पानं लिहायची बाकी आहेत, अजून अनेक स्वप्न पूर्ण करायची आहेत, अजून अनेक संधी आपली वाट पाहतायत. म्हणून स्वतःला एक संधी दिली पाहिजे, पुन्हा एकदा सुरुवात केली पाहिजे. कारण कधी कधी आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे शेवट नाही तर पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याची तयारी असते. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबायची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yoani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी. चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव. त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती, श्रोते हो आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती. श्रोत्याहो रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: लेफ्टिनेंट कमांडर सूरज पाराशर, लेफ्टिनेंट कर्नल नीतीश भारती शुक्ला, मेजर आदित्य प्रताप सिंह, इंस्पेक्टर लक्ष्मण केवट और रामेश्वर दुर्गा देशमुख को शौर्य चक्र से सम्मानित किया गया. इस अवसर पर उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रक्षा मंत्री राजनाथ सिंह और अन्य केंद्रीय मंत्री तथा सशस्त्र बलों के वरिष्ठ अधिकारी उपस्थित हैं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने गरीबों के हित में सरकार की 12 वर्ष की विकास यात्रा को रेखांकित किया है. सोशल मीडिया पोस्ट में श्री मोदी ने कहा कि इस दौरान देश कई बदलावों का साक्षी बना तथा गरीब कल्याण और वंचित वर्ग इन बदलावों के केंद्र बिंदु में रहा.
4: पिछले 11 साल में देश में 25 करोड़ लोगों ने गरीबी को हराया है, गरीबी को परास्त किया है और गरीबी से बाहर निकल करके 25 करोड़ का एक बहुत बड़ा समूह नियो मिडिल क्लास के रूप में आज देश के अंदर बहुत बड़ी भूमिका अदा कर रहा है. इस नियो मिडिल क्लास की अपनी एस्पिरेशंस हैं.

0: पर्यंत ट्रेन व्हेईकल युनिट असलेल्या आणि कमीत कमी भूसंपादन आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची कामं प्राधान्यानं पूर्ण करण्यात यावी असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली असून या कालावधीत गरिबांच्या कल्याणासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. यासंदर्भात समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांनी गेल्या 12 वर्षात भारतानं अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच राहिलं असल्याचं म्हटलं आहे. सरकारला नेहमीच अंत्योदय या संकल्पनेतून प्रेरणा मिळाली आहे. तसंच अनेक दशकांपासून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणं हे निरंतर उद्दिष्ट राहिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून लोकांना थेट आणि पारदर्शकपणे मदत पोहोचत आहे. यामुळे गळती कमी झाली, कार्यक्षमत वाढ झाली असून आणि शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचं पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहे. या 12 वर्षांमध्ये सरकारनं PLI म्हणजेच प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हच्या माध्यमातून उत्पादन क्षमता विकासाला चालना देण्याचा उपक्रम राबवलाय. या उपक्रमाविषयी सांगत आहे CIIT चे राष्ट्रीय अध्यक्ष BC भरतिया.
1: जो हमारी सरकार ने PLI प्रोडक्शन लिंक इंसेंटिव दिया है, तो ऐसा ब्लैंकेट नहीं दिया. जहां जहां हमारे को आयात करना होता था और वो क्षेत्र जहां निर्यात को बढ़ा सकते थे, विदेशी मुद्रा का भंडारण बड़ा करना है, ये चीजों को ध्यान में रख के 14 वस्तुओं को चिन्हित करके और उनको 1% से 20% इंसेंटिव देना, उनको प्रोत्साहन देना कि और प्रोडक्शन करो, जो लोग नहीं है वो भी इस काम में आओ, ताकि देश हित में हम आगे बढ़ सके.
0: राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेतीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उद्या अर्जांची छाननी होणार आहे. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जातोय. भंडारा गोंदिया जिल्ह्यातले प्रमुख नेते म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र जैन हे 2010 साली भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले होते. आकाशवाणीच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होत आहे. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956 मध्ये आकाशवाणी हे नाव स्वीकारण्यात आलं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी संस्थेचं अभिनंदन केलंय. आकाशवाणीच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना अधिक दृढ झाली असल्याचं रिजिजू यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
2: बहुत खुशी के साथ पूरे आकाशवाणी परिवार को बधाई देता हूँ. 90 साल आपने पूरा किया है. 90 साल पूरा होने पर मेरे शुभकामनाएं हैं. पूरा देश आकाशवाणी के साथ जुड़ा हुआ है. आकाशवाणी के माध्यम से हमारा भारत एक भारत श्रेष्ठ भारत रहे, मेरा यह शुभकामना.
0: भव्य दिव्य इमारतीपेक्षा त्या इमारतीतून चालणारा कारभार किती लोकहिताचा, पारदर्शक आणि जनतेसाठी उपयुक्त आहे हे अधिक महत्वाचं आहे. शासनाच्या योजना आणि सेवा पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्यास विकासाचा खरा अर्थ साध्य होतो, असं प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम यांनी व्यक्त केलं. मेहकर तालुक्यातील सुमारे 41 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांमध्ये अद्ययावत अभ्यासिका, तलाठी आणि महसूल कार्यालय तसंच पंचायत समिती इमारतींचं उद्घाटन आणि लोकार्पण आज राज्यमंत्री कदम यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्यातल्या पिंपरीमाळी गावाजवळ आज पहाटे खासगी प्रवासी बस च्या भीषण अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 11 जणांची प्रकृती गंभीर आहे. पुण्याहून नागपूरकडे जाणारी बाबा ट्रॅव्हल्सची लक्झरी बस समोरच्या ट्रकला पाठीमागून धडकल्यानं हा अपघात घडला.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या NEET UG 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर 2:00 ते 5:15 या वेळेत लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन NTA केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमा प्रवेशासाठीची NEET UG परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे NTA

ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, वाढती महागाई तसंच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं आज नागपुरातील गणेशपेठ बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचं कंबरड मोडलं असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्यानं वाढत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. इंधन दरवाढीवर तातडीनं नियंत्रण आणावं तसंच शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनामुळे काही काळ परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता. महायुती सरकारनं जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी असून ती अनेक अटीशर्तींनी युक्त असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात केली. आघाडी सरकारच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या लाखो शेतकऱ्यांना नव्या योजनेतून वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यावर दुष्काळाचं सावट असून शेतकरी आणि सामान्य जनता अडचणीत असल्यानं मुख्यमंत्री यांनी तातडीनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी त्यांनी केली. नागपूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं निसर्ग पर्यटन विकासासाठी विशेष प्राधान्य दिलं असून 48.40 हेक्टर शासकीय जमीन वनविभागाकडे हस्तांतरित करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात निसर्ग पर्यटन विकासाला मोठी गती मिळणार आहे. यामध्ये मौजा बेल्लोरी खुर्द इथं सर्वे क्रमांक 81 मधील 30.40 हेक्टर आर क्षेत्र तसंच चंपा इथल्या सर्वे क्रमांक 116 पहाड खडक मधील 18 हेक्टर आर क्षेत्र यांचा समावेश आहे. सदर जमीन उपवनसंरक्षक नागपूर वनविभाग नागपूर यांच्या नावे भोगवटा मूल्यरहित आणि महसूल मुक्त स्वरूपात मंजूर करण्यात आली आहे. आषाढी यात्रेसाठी लंडन ते पंढरपूर ही पहिली ग्लोबल दिंडी काल लंडन इथून मार्गस्थ झाली. ही दिंडी 11 देश आणि 50 दिवसांचा प्रवास करून शेकडो भक्तांसह आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात पोहोचणार आहे. दरम्यान आषाढी वारीसाठी देहू इथून संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 7 जुलै तर आळंदी इथून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा 8 जुलै रोजी मार्गस्थ होणार आहे. आज संध्याकाळच्या सुमारास नागपूर शहरात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. नागपूरसह गोंदिया, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये आगामी काही तासांसाठी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि अत्यंत हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. येत्या 12 तारखेपर्यंत विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याशिवाय नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होते आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. शेवटच्या ठळक बातम्या. महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग फाटक रहित करण्यासाठी राज्यात पायाभूत सुविधा उभारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भातील माजी आमदार राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीची नागपुरात निदर्शनं. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सकाळी 11:05 ते दुपारी 12
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद,
0: सहज संवाद,
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही व्यावसायिक संदेश.
4: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची. विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज, झालं सगळं. झालं बजेट तयार? हो. 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया? नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती. आणखी नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा. आली आहे मोठी. आता जाग बाई.
5: RBI सांगते,
4: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
6: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधान सांगितलं.
7: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करणे का भी है.
6: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
8: PM सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.
3: श्रोते, यानंतर ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 धावांनी विजयी. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास केला जावा, मात्र तिथल्या स्थानिक नागरिकांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य केंद्रस्थानी ठेवावीत, तिथली औद्योगिक आणि सामाजिक परिसंस्था कायम ठेवली जावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबईत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, लघु उद्योगांचं संरक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. धारावीतील चामडे, वस्त्र निर्मिती, पुनर्वापर उद्योग, मातीची भांडी आणि खाद्य पदार्थ या प्रमुख उद्योगांचं अस्तित्व कायम राखण्यासाठी विशेष MSME योजना तयार केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत देशातला पहिला अत्याधुनिक मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. या केंद्रातून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेसह विविध मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. भविष्यात बुलेट ट्रेनची जोडणीही धारावी पर्यंत आणण्याचा विचार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. पुढच्या 10 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात पर्यावरणाचं संतुलन राखलं जावं, जी झाडं तोडली त्या झाडांचं पुनर्रोपण आणि नवीन झाडं लावण्याचं नियोजन केलं जावं असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
0: संपूर्ण राज्यात रेल्वे मार्गावर एकही फाटक राहता कामा नये यासाठी

0: रेल्वे पायाभूत सुविधा उभाराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. महारेल अर्थात महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत केल्या जाणाऱ्या 131 पैकी 65 कामांना त्यांनी आज मान्यता दिली. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे शहर, नागपूर, नाशिक, अमरावती, सांगली, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, धुळे, लातूर, परभणी, सोलापूर, जळगाव, अहिल्यानगर आणि नांदेड शहरात ही कामं होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालच्या रस्त्यांची कामं महारेलमार्फत करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जांची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं उमेदवार दिलेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. इंडिया आघाडीनं आज नवी दिल्लीत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, त्यात प्रत्येकानं आपली मतं मांडली असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह 25 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. दर 2 महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं. त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे असं खरगे यांनी सांगितलं. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या जून जुलै 2026 होणाऱ्या परीक्षांचं प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध झालं आहे. मंडळाच्या www.mahahscboard.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. मंडळाच्या कार्यकक्षेतल्या सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रांची छापील प्रत विद्यार्थ्यांना द्यावी, यासाठी कुठलंही शुल्क आकारलं नसून प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी आणि शिक्का असावा असे निर्देश मंडळानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज 3ऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, KL राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8 बाद 564 धावांवर पहिला डाव काल घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरनं 4, कुलदीप यादवनं 3 तर मानव सुतार आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, तोच सामनावीर ठरला. यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या वार्ताहराकडून.
1: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशांचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे. लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे. लंडन, नेदरलँड, बेरियन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, तुर्की, जॉर्जिया अशा 11 देशांचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. यामध्ये तर कुर्ता, गांधी टोपी घालून शेकडो पुरुष तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ, मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूर

0: साठी रवाना झाले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांढरे, सोलापूर.
1: ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण झाली. 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव या संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ व वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 8 तालुक्यांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 66.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कळंब तालुक्यात सर्वाधिक 121.9 मिलीमीटर इतका पाऊस पडला. या पावसामुळे कळंब ते लातूर रस्त्यावरच्या पुलाचं नुकसान झालं आहे. लातूर जिल्ह्यातही गेल्या 24 तासात सरासरी 13.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. औसा तालुक्यात सर्वाधिक 37.4 मिलीमीटर पाऊस झाला. काही भागात समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 धावांनी विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
3: नाही, आधी बचत.
2: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठीही वाचवा, मग राहाल टेन्शन.
3: पण त्या झुमक्यांचं काय?
2: जातेस की देऊ इंजेक्शन.
4: RBI सांगते,
2: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
5: श्रोत्या, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 आपण ऐकू शकाल वृत्तविशेष.

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणचे मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151

0: 29 आणि 45 15 41 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन ए आर ॲप वरही वनिता मंडळ.
1: चार पायांवरून 2 पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत श्रोतेहो मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
0: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर सुद्धा क्रीडा विश्व.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोते हो भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे या संस्कृतीची संपन्नता समृद्धता आणि पारंपरिक वारसा हा उच्चतम कोटीचा आहे अनेक परकीय आक्रमणानंतरही हा वारसा आजही भारतीयांच्या मनामनात टिकून आहे हा वारसा जतन करण्याचं संवर्धित करण्याचे प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार गेल्या 12 वर्षांपासून सातत्यानं करत आहे जागतिक वारसा स्थळांमधील वाढ आधुनिक भारताच्या निर्मितीबरोबरच देशाच्या प्राचीन वारशाला दिलेलं महत्व वसाहतवाद आणि परकीय आक्रमणाची सारी चिन्ह काढून आपल्या संस्कृतीची प्रतिष्ठापना करणं देशाच्या धार्मिक संस्कृतीचं देवळांचं पुनर्स्थापना असो की आपल्या सण उत्सव जीवनशैली उपचार पद्धती या साऱ्यांचं जागतिक स्तरावर केलेलं प्रतिनिधित्व असो सांस्कृतिक वारशांच्या डिजिटलायझेशन मधून अनेक प्राचीन वस्तू ग्रंथ संपदा यांच्या जतनाला एक वेग आले आहे गेल्या 12 वर्षातील या सांस्कृतिक मंथना संदर्भात संस्कृतीचे अभ्यासक आणि विश्लेषक डॉक्टर पंकज जयस्वाल यांची मुलाखत आज आपण आपल्या वृत्त विशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत
1: सर नमस्कार आकाशवाणी मुंबईच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत गेल्या 12 वर्षात संस्कृती परंपरा जतन संवर्धन यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर अनेक प्रयत्न झाले या संदर्भात आपण काय सांगू शकाल
2: गेल्या 12 वर्षात भारताने आपल्या सांस्कृतिक वारशाचे केवळ रक्षणच केले नाही तर त्याला देशाच्या विकासाचा आणि आत्मगौरवाचा मुख्य कणा बनवला आहे गेल्या 12 वर्षात भारताने झुळूखात पडलेला खरा इतिहास आणि अंधारात गेलेली संस्कृती यांना पुन्हा एकदा देशाच्या स्वाभिमानाचे केंद्र बनवले आहे हा केवळ मंदिरांचा किंवा वास्तूंचा जीर्णोद्धार नाही तर हा प्रत्येक भारतीयाच्या मनातील सांस्कृतिक आत्मभानाचा जीर्णोद्धार आहे गेल्या 12 वर्षात भारताने केवळ दिल्लीतील फायली

0: बदलले नाही तर जगभरात भारताची असणारी सांस्कृतिक प्रोफाईल बदलली आहे. श्रीराम मंदिर हे केवळ दगड विटांचे बांधकाम नाही तर ते भारताच्या सांस्कृतिक आणि नागरिक पुनरुत्थानाचे महाकाव्य आहे. आताचा भारत आधुनिक तंत्रज्ञानाने उपग्रही प्रक्षेपित करतो आणि तितक्याच अभिमानाने आपल्या प्राचीन संस्कृतीचे आणि परंपरेचे रक्षण करतो. पंतप्रधान मोदींचं धोरण स्पष्ट आहे, आपल्याला आधुनिकतेच्या प्रत्येक शिखरावर पोहोचायचं आहे पण त्याचवेळी संस्कृतीची पाळेमुळे गट्ट ठेवायची आहे. म्हणूनच त्यांचा नारा आहे विकास भी विरासत भी. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष आपण बघितलं तर आपले राजवाडे किंवा दिल्लीच्या जो काही इतिहास होता तो दिल्लीच्या दप्तरापर्यंत मर्यादित होता. तो मोदी सरकारने जंगलातील आदिवासी झोपडीपासून ते हिमालयाच्या कंदरांपर्यंत पोहोचवून त्याचे लोकशाहीकरण केले. जसं आपलं आयुर्वेद असेल योग असेल हे पेटंटच्या बाजारात विकले जाऊ नये म्हणून भारताने TKDL डिजिटल ढाल उभारली आणि भारताच्या बौद्धिक सार्वभौमत्वाचे रक्षण केले. परदेशातून परत येणारी प्रत्येक मूर्ती ही केवळ दगड किंवा धातूचा तुकडा नाही तर ती भारताच्या लुटल्या गेलेल्या अस्मितेची आणि गौरवपूर्ण सन्मानपूर्वक घरवापसी त्याची करून घेतली. म्हणजेच काय तर संस्कृतीचे रक्षण कसं करायचं आणि संस्कृतीचे रक्षण देशाच्या विकासासाठी आत्मनिर्भरतेसाठी किती महत्वाचं आहे हे मागच्या बारा वर्षात आपण बघितलं. म्हणून आज जागतिक स्तरावरती आपण जेव्हा बघतो भारताची प्रतिमा आणि जो एक सन्मान मिळतोय तो याच्यामुळेच की आपण आपल्या संस्कृतीचं रक्षण करायला सुरुवात केली आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण आपल्याला मजबूती देत आहे समाज म्हणून देश म्हणून.
1: आंतरराष्ट्रीय योग दिन, कुंभमेळा, अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्रतिष्ठापना सोहळा, गंगा आरतीचं आयोजन या बाबींचा जागतिक स्तरावर मोठा प्रभाव पडलाय, याविषयी आपल्याला काय सांगता येईल?
0: मागच्या बारा वर्षाचा इतिहास बघितला किंवा त्याचा अभ्यास केला तर आपलं लक्षात येतं की आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणा किंवा कुंभमेळा, अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा या घटनांनी भारताची एक सॉफ्ट पॉवर आपण सांगू शकतो त्याला की सांस्कृतिक क्षमता जागतिक स्तरावर सर्वोच्च शिखरावर पोहोचवली. जसं आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून जगभरात आता साजरा व्हायला लागला आहे म्हणजेच काय तर भारतीय जीवनशैली आणि आरोग्य तत्वज्ञानावर भारताच्या तत्वज्ञानावर जने स्वीकृती दिली आहे त्याला स्वीकारलंय. जसं युनेस्कोने कुंभमेळ्याला अमृत सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे. गंगा आरतीचे भव्य आयोजन होतं ती पण भारताच्या आध्यात्मिकताला जगासमोर मांडते. श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठान सोहळा एक मंदिराचा उत्सव नव्हता तर पातळीवर पसरलेल्या प्रसार माध्यमांनी भारतीय संस्कृतीच्या या पुनरुत्थापनाला आणि एकात्मतेच्या संदेशाला पूर्ण जगभर पसरवलं आणि त्याची दखल जगातला नुसतं प्रसार माध्यम नाही तर वेगवेगळ्या सरकारांनी आणि वेगवेगळ्या संघटनांनी सुद्धा घेतला. तसेच मध्य आशिया आणि आग्नेय आशियाई देशांसोबतचे जसं आपण म्हणू कंबोडिया, व्हिएतनाम इथे सुद्धा बौद्ध आणि रामायण यांच्या संस्कृतीशी म्हणजे एकत्र संबंधित दृढ करून चीनचा जो काही प्रभाव होता त्याला कमी करण्यात सरकारला यश मिळालंय. म्हणूनच सांस्कृतिक आणि परंपरेला जे काही प्राधान्य दिलंय त्याचा जो काही परिणाम होतोय तो पूर्ण जागतिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतोय.
1: युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत गेल्या 12 वर्षात भारतातील अनेक ठिकाणांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर परदेशात चोरून आलेल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक वस्तू भारतात परत आणल्या गेल्या, या साऱ्या घडामोडींकडे आपण कसे पाहता?
0: आपण म्हणतो ना कल्चरल डिप्लोमसी म्हणजे सांस्कृतिक मुत्सद्देगिरी तर भारताचा हा खूप मोठा विजय म्हणायला पाहिजे आपण. म्हणजे जसं युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये धोलावीरा हडप्पा संस्कृतीचे शहर, नंतर तेलंगणातील रामप्पा मंदिर, शांतिनिकेतन, होयसर राजघराण्याची पवित्र मंदिरे अशा भारतीय स्थळांना युनेस्कोने मान्यता दिली. म्हणजेच भारतीय जागतिक पर्यटने त्याचं स्थान जगामध्ये उंचावलंय. तसंच बऱ्याचशा अशा प्राचीन वस्तू होत्या ज्यांची चोरी झाली होती त्यांना म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण 2014 पर्यंतचा काळ बघितला फक्त 13 अशा ज्या मूर्ती किंवा ऐतिहासिक वस्तू होत्या त्या भारतात आल्या होत्या आणि मागच्या 12 वर्षामध्ये जवळपास 600 वरती या मौल्यवान चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तू अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा इथनं आपण सन्मानाने परत आणले आहे. त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव किती वाढला आहे हे सुद्धा आपल्याला समजून येतं.
1: पंचप्रणच्या माध्यमातून वसाहतवादाच्या अनेक निशाण्या काढण्यात विविध ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, कर्तव्यपथ, लोकभवन आदी नावे बदलण्यात आली, या प्रयत्नांचे महत्व काय सांगाल?
0: पंतप्रधानांनी हे जे काय पंचप्रण दिलंय त्याच्यातली मूळ संकल्पना जर आपण समजण्याचा प्रयत्न केला तर ती होती गुलामीच्या मानसिकतेतून पूर्णपणे मुक्ती. कारण आपण जे काही एवढे वर्ष गोदर मुघल नंतर ब्रिटिश यांच्या सोबत आपला जो संघर्षमय इतिहास होता आणि त्यात जी मानसिकता तयार झाली होती गुलामीची त्यातनं बाहेर येणं खूप महत्वाचं होतं. त्यामुळे काही निर्णय घेण्यात आले जसं छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणजे भारतीय नौदलाच्या ध्वजावरून सेंट जॉर्ज क्रॉस तो हटवला गेला आणि त्याच्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणली. म्हणजेच काय तर भारताच्या स्वतःच्या गौरवशाली सागरी इतिहासाचा हा सर्वात मोठा सन्मान आहे आणि वसाहतवादी जी काय मानसिकता तिला जुगारून आपली संस्कृती आपल्या स्वबोधला पुढे आणणं हा त्याच्या मागचा खूप मोठा उद्देश होता. त्यांचा दुसरा राजपथ ते कर्तव्य पथ

0: राजकोता ब्रिटिशांचा कन्सेप्ट होता, ब्रिटिशांच्या राजशाहीचं ते प्रतीक होतं, त्याचं नाव बदलून तो व्यापक केलं. आपण जे काही कायदे आतापर्यंत फॉलो करत होतो त्यात जास्तीत जास्त कायदे हे ब्रिटिशांच्या कायद्यानुसार त्याच पद्धतीने आपण आज राबवत होतो, आणि त्यामुळे समाजात जो काही सकारात्मक बदल व्हायला पाहिजे होता तो बदल होण्याच्या ऐवजी कायद्यांबद्दल एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत होत्या. न्यायालयीन पद्धत बऱ्याच मार्गाने प्रभावी ठरत नव्हती. त्याचा प्रभावीपणा वाढवावा आणि न्यायालयीन सिस्टम ही लोकांशी समाजाशी सुसंगत असावी, न्यायप्रणाली संविधानाशी आणि लोकांशी सुसंगत असावी, त्यामुळे काही कायदे बदल करणे आवश्यक होते, काही कायदे घालवणे आवश्यक होते. त्यात आयपीसी द्वारे बदल करण्यात आला. त्याचा अर्थ काय तर लोकशाहीमध्ये शासन आणि नागरिक यांच्यासाठी कर्तव्य पार पाडायची ही जाणीव करून देणे, प्रत्येक सरकारला ही जाणीव व्हावी त्याकरता राजपत्य कर्तव्य पार असा नवीन प्रवास सुरू झाला. ऐतिहासिक नावं पुन्हा आणली जात आहेत, काही चुकीची नावं दिली गेली होती त्याच्यामुळे गुलामगिरीची मानसिकता, चुकीचा इतिहास आपल्या युवा पिढीने प्राप्त होता, त्यामुळे काही नावं बदलली गेली. त्यामुळे आपल्या स्वतःच्या इतिहासाबद्दल आपल्या मुलांना आपल्या युवांना स्वाभिमान निर्माण व्हावा हा त्याच्या मागचा एक महत्वपूर्ण प्रयत्न होता.
1: सांस्कृतिक वारशाचं डिजिटलायझेशन, विविध राज्यांमधील सांस्कृतिक बंध सेतू अशा प्रयत्नांनी भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्यात येत आहे, त्याबद्दल आपण काय माहिती द्याल?
0: भारतीय संस्कृतीला एका सूत्रात बांधण्यासाठी तंत्रज्ञान आणि सामाजिक उपक्रमांचं अतिशय सुंदर हे सरकार घालतं. म्हणजे काय तर सांस्कृतिक जे काय आपले वारसे होते त्याचं डिजिटलायझेशन करायचं. नॅशनल मिशन ऑन मॉन्युमेंट ऍक्टिव्हिटीज या अंतर्गत प्राचीन हस्तलिखितांचे, मंदिरांचे आणि कलाकृतींचे डिजिटल जतन केलं जात आहे, त्यामुळे आपली प्राचीन ज्ञान परंपरा भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित झाली. त्यातच एक कन्सेप्ट अजून आहे, ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी, त्याला TKDL म्हणतात. हे सुद्धा एक डिजिटल संकलन आहे भारतीयांचं. त्याच्यामध्ये आयुर्वेद, युनानी, सिद्ध, योग यासारख्या भारतीय वैद्यकीय पद्धतींचे प्राचीन ज्ञान दस्तऐवजीकरण करून ठेवले जाते. नंतर 3.6 लाखांहून अधिक उपचार पद्धती या ग्रंथालयात सामील केल्या जात आहेत. त्याच्यामध्ये 5 आंतरराष्ट्रीय भाषा जसं इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि स्पॅनिश या भाषांमध्ये त्याला रुपांतरित करून ठेवण्यात आलेलं आहे. नंतर जे काही वेगवेगळे पेटंट मिळतात, US पेटंट किंवा अमेरिकन पेटंट ऑफिस यांच्या लायब्ररीचा ऍक्सेस आपल्या भारतीय लोकांना दिला गेला आहे, ज्यामुळे परदेशी कंपन्यांनी भारताचे जसं हळद, कडुनिंब, इसबगोल, कोरफडीवर चुकीच्या पद्धतीने त्यांनी पेटंट घेतले होते ते आपण रद्द करण्यात यश मिळवलंय. नंतर सांस्कृतिक बंध सेतू म्हणजे आपण एक भारत श्रेष्ठ भारत हा कन्सेप्ट आता राबवतोय. त्याच्यामध्ये साशी तमिळ संगमम, सौराष्ट्र तमिळ संगमम सारख्या आयोजनांनी उत्तर आणि दक्षिण तसेच पूर्व आणि पश्चिम भारतामधील जे काही प्राचीन सांस्कृतिक संबंध आहेत ते पुन्हा जिवंत झाले. दोन वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांची एकमेकांची भाषा, संस्कृती, खाद्य संस्कृती एकमेकांना जाणून घ्यावी लागते आणि त्यामुळे हा सेतू जो आहे तो अत्यंत प्रभावी ठरलाय. आणि यात अजून एक महत्वाचा आपण अँगल बघायला पाहिजे की भारताच्या स्वतंत्र लढ्यामध्ये आणि सांस्कृतिक जडणघडणीत आदिवासी समाजात खूप मोठं योगदान होतं, परंतु काय झालं की अनेक दशके ते मुख्य प्रवाहातील त्याच्यापासून वंचित राहिले. तर मोदी सरकारने या वर्षाला राष्ट्रीय स्तरावरती सर्वोच्च स्थान दिलंय. जसं राणी दुर्गावती, अल्लूरी सीताराम राजू, सिंधू कानू, तंट्या बिल यासारख्या आदिवासी नायकांना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून त्यांना राष्ट्रीय नायक म्हणून प्रस्थापित केलंय. नंतर आदिवासी संग्रहालय सुद्धा तयार करायला सुरुवात केली. भारताच्या स्वतंत्र लढ्यात योगदान देणाऱ्या आदिवासी वीरांच्या स्मृती जतन करण्यासाठी देशामध्ये 10 विशेष आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालय उभारण्यात येत आहे. थोडक्यात सांगायचे तर गेल्या 12 वर्षातील हे सर्व प्रयत्न भारताला केवळ आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी नसून आपल्या समृद्ध सांस्कृतिक मुळांची घट्ट जोडून एक स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी अत्यंत आवश्यक आणि यशस्वी पावले ठरली आहेत. आणि हे 2047 पर्यंत विश्वगुरु भारत, विकसित गुरु भारत जो बनवायचा आहे त्यासाठी सांस्कृतिक मुळे खूप आवश्यक असतात. कुठलाही देश प्रगत तेव्हाच होतो सर्व बाबतीत जेव्हा त्याची सांस्कृतिक मुळे घट्ट असतात, आणि मोदी सरकारच्या वरती योग्य पद्धतीने काम करीत आहे.
2: श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षातील संस्कृती जतनाच्या या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीची प्रतिष्ठा वाढलेली आहे. या संस्कृतीचं दर्शन घेण्यासाठी जगाच्या अनेक देशातील नागरिक उत्सुक आहेत. त्याचा फायदा देशाच्या पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठीही होत आहे. जगातील अनेक देशांनी आपली संस्कृती जपतच आधुनिकतेचा पुरस्कार केला आहे. आपल्या देशाला इतर कोणालाही लाभलेला नाही असा समृद्ध, सर्वंकष असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. त्याचं जतन आणि संवर्धन करणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई ए न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही

ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादक जीवन भावसार, प्रसारण सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन शैलेश मोहिते.

103.3 MHz FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाले आहेत. ऐकूया कार्यक्रम माझं घर माझे शिवार.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आजच्या माझं घर माझा शिवार या कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज भारतीय सौर 16 ज्येष्ठ शके 1948 अर्थातच सोमवार 8 जून 2026.

तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात सर्वप्रथम अझोला या विषयावर डॉक्टर प्रफुल्लता बशेट्टी, पशुधन विकास अधिकारी मूल, जिल्हा चंद्रपूर यांचं भाषण ऐकूया.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर प्रफुल्लता बशेट्टी, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना मूल येथे कार्यरत आहे. मी आज अजोला पशुखाद्यावर एक प्रभावी पर्याय या विषयावर बोलणार आहे. अजोला लागवड हे सोपे, अल्पखर्चिक व किफायतशीर तंत्रज्ञान आहे. धान्य आणि चारा यांच्या उत्पादनाच्या तुलनेत अजोलासाठी लागणारे श्रम आणि उत्पादन यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर अजोला कितीतरी पटीने फायदेशीर आणि जास्त उत्पादन देणारे शेवाळ आहे. अजोलाच्या बहुपयोगी गुणधर्मामुळे आणि कमी दिवसातील जास्त उत्पादनामुळे अजोलाच्या जनावरांच्या खाद्यात समावेश करणे फायदेशीर ठरते. 80च्या दशकापर्यंत अजोलाचा मुख्य उपयोग भात शेतीसाठी जैविक खत म्हणून केला जात होता. नत्र स्थिरीकरण या गुणधर्मामुळे आणि नत्राच्या जास्त प्रमाणामुळे हिरवळीचे खत म्हणून ते उपयोगात आणले गेले आहे. केरळ तमिळनाडू मधील भात उत्पादक अजोलाचा वापर करतात. अजोला मत्स्य खाद्य म्हणून उपयुक्त असल्यामुळे या काळात भात अजोला व मत्स्य तसेच भात अजोला मत्स्य व बदक इत्यादी एकात्मिक मिश्र पद्धती विकसित झाली आहे. अजोला शेवाळ ही पाण्यावर मुक्तपणे तरंगणारी नेचेवर्गीय वनस्पती आहे. प्राचीन काळापासून अजोलाची ओळख नील हरित शैवाल अशी आहे. ही एक सहजीवी वनस्पती असून वातावरणातील नत्र नील हरित शैवालाच्या मदतीने स्थिर करते. अलीकडच्या काळात पशुखाद्याच्या वाढत्या किमतीमुळे पशुखाद्याला पर्याय म्हणून अजोलाचा वापर करण्यास सुरुवात झाली. तर अजोला शेती करण्यासाठी साहित्य आणि साधन काय लागतात? यासाठी टिकाव, फावडे, घमेले, पहार, ताडपत्री, विटा, सिंगल सुपर फॉस्फेट, मिनरल पावडर, शेण, माती आणि अजोला चाळणी या साहित्याची गरज आहे. तर अजोला शेती कशी केली जाते? सर्वप्रथम सर्व माती व दगडे काढून ज्या ठिकाणी आपल्याला अजोला करायचा आहे ती जागा साफ केली असावी आणि एकसारखी लेवल करून घ्यावी. 2x2 मीटर लांबी व रुंदी ची जागा 1 फूट खोल खोदून एक बेड तयार करावा. नंतर बेडमध्ये 3x3 मीटरची ताडपत्री टाका व त्यावर विटा ठेवा. नंतर 5 किलो वारुळाची किंवा शेतातील माती घेऊन ती चाळून बेडमध्ये समांतर टाकून घ्या. 5 किलोग्राम शेण घेऊन ते 10 लिटर पाण्यात मिसळून शेणगारा तयार करावा व मातीवर त्याच्या समांतर थर द्यावा. त्यानंतर बेड 10 सेंटीमीटर उंचीपर्यंत पाण्याने भरून घ्यावा. त्यामध्ये 50 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट हे 5 लिटर पाण्यामध्ये विरघळून त्यात ते मिसळून पाण्याने भरलेल्या बेडमध्ये टाकावे. जनावरांच्या खाद्यात वापरण्यात येणारी मिनरल पावडर 50 ग्रॅम 5 लिटर पाण्यामध्ये मिसळून ती पाण्याने बेड भरल्यानंतर टाकावी. संपूर्ण बेडमध्ये 10 सेंटीमीटर पर्यंत पाण्याने भरल्यानंतर 1 किलोग्राम अजोला टाकावा. अजोला टाकल्यानंतर त्यावर स्वच्छ पाणी शिंपडावे. साधारणपणे 15 दिवसानंतर संपूर्ण बेड अजोलाने भरून जाईल. त्या दिवसानंतर रोज 300 ग्रॅम अजोला बेडमधून काढून घ्यावा व तो जनावरांना आणि प्राण्यांना खाण्यासाठी द्यावा. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला बेडमध्ये 50 ग्रॅम मिनरल पावडर व 50 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट वरील प्रमाणे पाण्यात मिसळून टाकावे. 1 महिन्यानंतर त्या बेडमधील पूर्वीची माती व शेण तसेच पाणी काढून टाकावे व 1 महिन्यानंतर त्या बेडमधील पूर्वीची माती व शेण तसेच पाणी काढून टाकावे व नवीन माती आणि शेणने पुन्हा बेड भरावा. अजोलाचे उत्पन्न प्रत्येक चौरस मीटर मागे 200 ते 300 ग्रॅम अजोला वाफ्यातून रोज काढता येते. अजोलाचे सरासरी उत्पादन 700 ते 750 टन प्रतिवर्ष इतके आहे. अजोला आकाराने 1 ते 3 सेंटीमीटर एवढा असतो. अजोलाचे पुनरुत्पादन लैंगिक आणि अलैंगिक अशा दोन्ही प्रकारे होते. अजोलाची वाढ समांतर जेने होते व आपल्या सोयीनुसार शेतात, परिसरात, गोठ्या शेजारी व गच्चीवरही अजोलाची लागवड करता येते. भारतामध्ये प्रामुख्याने नारळ्यात पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीने भूमिहीन पशुपालकही अजोला संवर्धन व उत्पादन करू शकतात.

अजोलाची लागवड ही वाफे पद्धतीने शक्यतो झाडाच्या सावलीत करावी. लागवडीसाठी 10 ते 12 सेंटीमीटर पर्यंत पाणी साठा करू शकणारे वाफे तयार करावेत. अजोला खाद्याचे फायदे. दूध देणाऱ्या प्राण्यास अजोला दिल्यास दुधात व फॅटमध्ये वाढ होते. पक्ष्यांना खाद्य म्हणून दिल्यास वजन आणि अंड्याचे उत्पादन यांच्यामध्ये वाढ होते. 15 ते 20% आंबवणाऱ्याचा खर्च कमी होऊन खाद्यावरच्या खर्चात बचत होते. एकूणच जनावरात गुणवत्ता वृद्धी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आरोग्य सुधारते व आयुष्यमान वाढते. अजोला वाफ्यातून काढण्यात येणारे पाणी नत्रयुक्त व खनिजयुक्त असल्याने पिकांसाठी आणि झाडांसाठी वापरता येते. तसेच वाफ्यातून काढण्यात येणाऱ्या 1 किलो मातीचे गुणधर्म हे सुमारे 0.5 किलो रासायनिक खता इतके आहे, त्यामुळे याचा वापर शेतीसाठी केला जाऊ शकतो. अजोला लागवड हे सोपे, अल्प खर्चिक व किफायतशीर तंत्रज्ञान असून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे व त्याचा जनावरांच्या आहारात वापर करणे ही काळाची गरज आहे. अजोलातील पोषण तत्वे. अजोलातील मुबलक अन्नघटकांमुळे पशुखाद्य म्हणून जनावरे, डुकरे, बदके, मत्स्य, कोंबड्या, लावी व इमू इत्यादी यांच्या खाद्यात उपयोग केला जातो. कोरड्या वजनानुसार अजोलामध्ये 25 ते 35% प्रथिने, 10 ते 12% खनिजे आणि 7 ते 10% अमायनो ऍसिड्स, जैव क्रियाशील पदार्थ बायोपॉलिमर असतात. अजोलात प्रथिनांचे प्रमाण जास्त तर लिग्निनचे प्रमाण कमी असल्यामुळे ते सहज पचते. जर आपल्याला अजोला प्रकल्प करायचा असेल तर त्यासाठी शेण, माती, सिंगल सुपर फॉस्फेट, मिनरल पावडर हे घटक अजोला बेडमध्ये व्यवस्थित वेळेवर टाकले तर अजोलाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो. अजोलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी आर्द्रता नियंत्रणात ठेवावी लागते. तर यामध्ये काही अडचणी देखील आहेत. आर्द्रता जास्त वाढल्यामुळे अजोला पिवळा पडतो. तापमान जास्त असल्यामुळे अजोला लाईट पिवळा कलरचा होतो. पाण्याचा सामू जास्त असल्यास अजोलाची वाढ होत नाही. पहिल्यांदा शेण टाकले तेव्हा अजोलावर फेस येऊ शकतो. किंवा शेणाचे प्रमाण कमी जास्त झाले तर अजोला खराब होऊ शकतो. तर यासाठी काही सूचना आहेत. अजोला प्रकल्प करण्यासाठी अजोला प्रकल्पाची जी जागा आहे ती सावलीत असावी. अजोला उत्पन्न घेण्यासाठी हवेतील आर्द्रता 60% ते 80% असावी. पाण्याचा सामू हा 4% ते 7.5% पर्यंत असावा. 5 दिवसांनी अजोलामध्ये शेण, माती, सिंगल सुपर फॉस्फेट व मिनरल पावडर हे घटक टाकावे. सूर्यप्रकाश 50% ठेवावे. आर्द्रता व तापमान जास्त असेल तर अजोला बेडच्या बाजूला पाणी मारावे. अजोला काढण्याची पद्धत. अजोलाची वाढ ही झपाट्याने होत असते. एक वेळ वाफा पूर्ण भरला की दररोज 1 ते 1.5 किलो अजोला आपल्याला एका वाफ्यातून मिळतो. अजोला हा खाद्य चाळणीने काढता येतो, ज्यामधून पाणी निघून जाईल व अजोला राहील अशी कुठलीही चाळणी चालेल. यानंतर अजोला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे व तो जनावरांना देण्यात यावा. तर याची पेंड आणि अजोला हा समप्रमाणात मिसळून जनावरांना खाद्य म्हणून देण्यात यावा. अजोलाचे फायदे. मगा सांगितल्याप्रमाणे अजोलाचा पशुधनासाठी चारा म्हणून तर उपयोग होतोच, पण त्याचप्रमाणे अजोला वातावरणामधील नायट्रोजनचे निराकरण करते आणि पानांमध्ये साठवते, त्यामुळे त्याचा वापर हिरवळीचे खत म्हणून देखील केला जातो. भात शेतकऱ्यांनी भात शेतीत अजोलाची लागवड करून भात उत्पादनात 20% वाढ केल्याचे निरीक्षण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तण नियंत्रणासाठी देखील अजोलाचा वापर केला जातो. अजोला वनस्पती पाण्याच्या पृष्ठभागावर जाड थर तयार करू शकते, म्हणून ते भात शेतीमध्ये तण नियंत्रणासाठी वापरले जाऊ शकते. भात शेतीमध्ये अजोला एक जाड थर तयार करतो आणि सर्व शेत क्षेत्र व्यापते आणि सेंद्रिय मल्चिंग म्हणून काम करतो, ज्यामुळे तण तयार होऊ देत नाही. तसेच यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो आणि जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकतो. डास नियंत्रण देखील अजोलामुळे शक्य आहे. अजोलामध्ये आणखी एक क्षमता आहे. अजोला डासांच्या प्रजननाच्या प्रक्रियेला प्रतिबंध करते आणि म्हणूनच अजोलाला मच्छर फरण असेही म्हणतात. तर माझी सर्व पशुपालकांना आणि शेतकऱ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने अजोला फार्मिंग ही केली पाहिजे आणि तुमच्या जनावरांचे आरोग्य सुधारले पाहिजे. तुम्ही ही अजोला वनस्पती कुठे खरेदी करू शकता? तर तुम्ही शेजारील शेतकरी किंवा स्थानिक कृषी अधिकारी किंवा केव्हीके सारख्या काही कृषी संशोधन संस्थांकडून अजोला वनस्पती घेऊ शकता. तसेच तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवरून देखील अजोला खरेदी करू शकता.

तर मंडळी, आताच आपण अझुला या विषयावर डॉक्टर प्रफुल्लता बशेट्टी पशुधन विकास अधिकारी मूल यांचं भाषण ऐकलं. चला तर आता वेळ आहे हवामान अंदाज ऐकण्याची, आणि हवामान अंदाजाचं वाचन केलेलं आहे बंडू लेनगुरे यांनी.

श्रोतेवाद ऐकूया. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. श्रोतेहो, भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश अंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 40.9 ते 42.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 30.6 ते 31.6 अंश सेल्सिअस राहून तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. श्रोतेहो, आता कृषी बांधवांसाठी सल्लापत्रक. वादळवारा वाहण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकाला पीक वाढीची अवस्था बघून आधार द्यावा. वादळी वाऱ्यासह हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेतकरी बांधवांनी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळांची गळ आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि फळांचा दर्जा खराब होऊ नये म्हणून भाजीपाला आणि फळपिकांची बाजारा योग्य तयार फळांची काढणी करून विक्री करावी. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. शेतात काम करताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावे. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडाच्या उंचीपासून 2 ते 4 पट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणाचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट या मोबाईल ऍपचा वापर करावा. तसेच विजांपासून बचावासाठी ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडीचे कोष आणि घातक बुरशींचा नायनाट होईल. तसेच शेतात कडीकचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनवण्यासाठी वापर करावा. शेताची बांध बंदिस्ती करून घ्यावी. भात पिकासाठी रोपवाटिकेची पूर्वतयारी करावी. खरीप हंगामाकरिता संशोधित धान बियाणे आणि आवश्यक खतांची उपलब्धता करून घ्यावी. बियाणे खरेदी करतेवेळी टॅग लेबल वरील सर्व माहिती म्हणजेच पिकाचे नाव, जात, गट क्रमांक, बीज परीक्षणाची तारीख, उगवण शक्ती, शुद्धतेचे प्रमाण, निवड, वजन, विक्रेत्याचे नाव आणि पत्ता तपासून घ्यावे. तसेच विक्रेत्याकडून बियाणे खरेदीची पक्की पावती घ्यावी. बियाण्याचे नाव, पीक, वाण आणि बियाणे खरेदीची तारीख लिहिण्याची खात्री करून घ्यावी. शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरावेत. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. पशुपालकांसाठी सल्ला. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. तापमानाची वाढ लक्षात घेता जनावरांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना गोठ्याची, सावलीची व्यवस्था करावी आणि स्वच्छ आणि थंड पाणी पाजावे. पशुधनाकडून सकाळी 11 ते 4 या दरम्यान काम करून घेऊ नये. कुक्कुटपालक यांच्यासाठी सल्ला आहे. उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून कुक्कुट

कुक्कुटपालन गृहात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या भांड्याची संख्या वाढवावी, थंड स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था करावी, तसेच खाद्य सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस द्यावे. तापमानात वाढ होत असल्यानं उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी कुक्कुटपालन शेडचे छप्पर, गवत, भाताचा पेंढा किंवा नारळाच्या झापड्या यांनी झाकून त्यावर अतिउन्हाच्या वेळी पाणी पडेल अशी व्यवस्था करावी. तसेच वारा वाहत असलेल्या दिशेने शेडच्या बाजूस पाण्यात भिजलेल्या बारदान किंवा गोंडपाट बांधावा. श्रोते, आपण एक होतात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक.

तर मंडळी कार्यक्रमातून निरोप घ्यायची आता वेळ झालेली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे. बरंय तर मंडळी, परत आपण भेटणार आहोतच पुढील माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत हेमाचा नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून कार्यक्रम माझं घर माझं शिवार.
1: माझं घर माझं शिवार.

103 मेगाहर्ट्स FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र मुंबईवरून कार्यक्रम

0: मनाच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत. पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती. पाणी वाचवारे, इंधन वाचवारे, तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे, फक्त जिम्मेदारी तर आपलं कर्तव्य आहे. पाणी वाचवारे, इंधन वाचवारे.
1: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठंतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

श्रोता प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र देऊन वीर सैनिकांचा गौरव. एनडीए आघाडीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित. विशाखापट्टणममध्ये स्टील प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी. प्रधानमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर. फिलिपीनमध्ये झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू, 200 जास्त जखमी. आणि न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय. देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना कर्तव्य बजावताना दाखवलेल्या अदम्य धैर्य आणि शौर्यासाठी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध शौर्य पदकं प्रदान करण्यात आली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपतींनी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेश पोलीस दलातल्या जवानांना 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र प्रदान केली. लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं, तर सैन्य दलात शिपाई म्हणून असलेले प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. देशभरातल्या 100 औद्योगिक पार्कचा विकास करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज भव्य पोर्टलचं उद्घाटन केलं. कामगारस्नेही पायाभूत सुविधा, विश्वसनीय प्रणाली, डिजिटल प्रशासन यंत्रणा असणारी एकात्मिक औद्योगिक परिसंस्था तयार करणं हे या पोर्टलचं उद्दिष्ट आहे, असं गोयल यांनी नवी दिल्ली आयोजित कार्यक्रमात सांगितलं. गुंतवणूकस्नेही औद्योगिक पायाभूत सुविधा तयार करून भारताच्या उत्पादन परिसंस्थेला बळकट करण्यासाठी हा उपक्रम उपयोगी आहे, असं त्यांनी सांगितलं. भव्य पोर्टलच्या खर्चा साठी सरकारनं 33,660 कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या 21 जून रोजी

होणाऱ्यांनी ट्यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. इंडिया आघाडीनं आज नवी दिल्लीत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, त्यात प्रत्येकानं आपली मतं मांडली असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह 25 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. दर 2 महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं. त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे असं खरगे यांनी सांगितलं. दरम्यान 2029 लोकसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. हेच मत उद्धव ठाकरे यांचं असल्याचं त्यांनी सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर राय यांनी आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला असल्याचा आणि ती जागा रिक्त झाल्याचं राज्यसभा सचिवालयाने सांगितलं आहे. राज्यसभेत माझा कार्यकाळ 2029 पर्यंत होता, पण पुढे काम करणं मला अवघड झाल्यामुळे मी पक्षातून तत्वत राजीनामा दिल्याचं राय यांनी याआधी सांगितलं होतं. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम जिल्ह्यामध्ये वायझॅक स्टील प्लांट इथे वितळलेलं लोखंड अंगावर सांडल्यानं 8 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. क्रेनच्या माध्यमातून वितळलेलं लोखंड दुसरीकडे नेत असताना ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने मदत करण्याचे आदेश दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं व्हावं अशा सदिच्छा दिल्या आहेत. तसंच प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. फिलिपीनमध्ये आज सकाळी झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 200 जास्त जखमी झाले. फिलिपीनच्या दक्षिण समुद्र किनारी भागात झालेल्या या भूकंपाची तीव्रता 7.8 रिक्टर इतकी होती. भूकंपानंतर सुनामी आल्यानं अधिक नुकसान झालं. सुनामीचे धक्के इंडोनेशिया, पलाऊ आणि दक्षिण जपानपर्यंत जाणवले. पश्चिम आशियात इराण आणि इस्रायलने आज 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर परस्परांवर हल्ले सुरू केले आहेत. शस्त्रसंधीनंतर इराणने इस्रायलवर काल पहिल्यांदा क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलने प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गाने पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे. मात्र तो सल्ला न जुमानता इस्रायलने इराणवर ती हल्ला चढवला आहे. या हल्ले प्रतिहल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. यमनमधल्या हुथी बंडखोरांनी युद्धात उडी घेतली असून इस्रायलवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. दरम्यान आपण आक्रमण थांबवत असल्याचं इराणच्या सेनादलांनी जाहीर केलं आहे. मात्र इस्रायल किंवा इस्रायलच्या समर्थकांनी दक्षिण लेबनॉनसह कुठेही आक्रमण केलं तर आतापेक्षा जास्त गंभीर परिणाम होतील असं इराणनं स्पष्ट केलं आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियाने आपापल्या हवाई हद्दी बंद केल्या आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केला आहे. आर्मेनियामध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत सत्ताधारी सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट पक्षाला बहुमत मिळालं आहे. प्रधानमंत्री निकोल पशिनियान यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं 49.8% मतं मिळवली. स्ट्रॉंग आर्मेनिया अलायन्स ही आघाडी 23.2% मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर आर्मेनिया अलायन्स केवळ 9.9% मतं मिळवू शकला. आर्मेनियाचे संबंध पाश्चात्य देशांबरोबर वाढवण्याच्या प्रयत्नांना मतदारांनी कौल दिल्याचं मानलं जात आहे. निवडणुकीतल्या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पशिनियान यांचं अभिनंदन

केलं आहे. भारत आर्मेनिया संबंध अधिक दृढ व्हावेत याकरता त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याची इच्छा मोदी यांनी व्यक्त केली आहे. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज तिसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर एक डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, के एल राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8,564 धावांचा पहिला डाव काल घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉर्म दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावातच गारद झाला. भारतातर्फे दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरनं 4, कुलदीप यादवनं 3 तर मानव सुतार आणि महम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, तोच सामनावीर ठरला. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ठरलं आहे. यात प्रतिकुटुंब वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण मिळतं. राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल सरकारने आज नवी दिल्लीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण झाली. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगाने विस्तार झाला आणि 1956-57 मध्ये आकाशवाणी हे नाव संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 कीर्तीचक्र 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र देऊन वीर सैनिकांचा गौरव. इंडिया आघाडीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित. विशाखापट्टणममध्ये स्टील प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू 6 जण जखमी. प्रधानमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर. फिलिपीनमध्ये झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू 200 जास्त जखमी. आणि न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 112 आणि 300 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.